सुप्रभा श्रुति हो FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 27 आषाढ शके 1948 म्हणजेच 18 जुलै 2026. आमच्या या प्रथम प्रसारणात मी अपर्णा भावसार आपलं मना

0: निसर्गानं दिली याच भावनेतून कलेचा जन्म झाला आहे. कलेचं महत्त्व सांगताना एका संस्कृत सुभाषितामध्ये भर्तृहरी यांनी म्हटले आहे, साहित्य संगीत कला विहीनम साक्षात पशु पुच्छ विषाणहीनम. याचा अर्थ असा की ज्या माणसाच्या जीवनात साहित्य संगीत किंवा कोणतीही कला नाही तो माणूस म्हणजे शेपूट आणि शिंग नसलेला साक्षात प्राणीच आहे. तो गवत खात नाही हेच प्राण्यांचं मोठं नशीब समजलं पाहिजे. हे सुभाषित आपल्याला सांगतं की कलेशिवाय माणसाचं माणूसपण अपूर्ण आहे. कला ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे. कला म्हणजे केवळ कागदावर रंग उमटवणं, मंचावर नाचणं किंवा शब्दांचा फुलोरा फुलवणं नव्हे, तर माणसाच्या मनात निर्माण होणाऱ्या सुंदर विचारांना, सुखदुःखाच्या भावनांना जेव्हा शब्दाचे सुराचे किंवा रंगांचे पंख फुटतात तेव्हा कलेची निर्मिती होते. आपल्या भारतीय संस्कृतीत 14 विद्या आणि 64 कलांचा समावेश होतो. गायन, वादन, नृत्य, नाट्य, चित्रकला, शिल्पकला, अगदी पाककला आणि वास्तुकला या सर्वांचा यात समावेश आहे. आदी मानवाने जेव्हा गुहेच्या भिंतीवर पहिली शिकार रेखाटली तिथून सुरू झालेला हा प्रवास आज डिजिटल आर्टपर्यंत येऊन पोहोचला आहे. कला ही मानवी संस्कृतीचा आरसा आहे. कलेशिवाय हे जग किती निरस आणि कोरडं वाटतं याची आपण कल्पनाही करू शकत नाही. कला ही माणसाला अंतर्मुख करते, ती मनातील वाईट विचार धुऊन टाकते आणि माणसाला संवेदनशील बनवते. कलावंताला आपल्या कलेची साधना करताना मिळणारा आनंद हा ब्रह्मानंदासारखा असतो. कलेच्या मंदिरात माणसाला स्वतःमधील ईश्वराचा साक्षात्कार होतो. कला ही केवळ स्वतःच्या आनंदासाठी नसते तर ती समाज परिवर्तनाचं एक अत्यंत प्रभावी शस्त्र आहे. इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा समाजात अन्याय झाला तेव्हा तेव्हा कलावंतांच्या लेखनीनं, डफावरच्या थापेनं आणि शाहिरांच्या पोवाड्यानं क्रांतीची मशाल पेटवली आहे. महाराष्ट्राचा इतिहास आपण पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत शाहीर पट्टे बापूराव किंवा शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पोवाड्यांनी झोपलेल्या समाजाला जागं केलं. अण्णाभाऊ साठे यांनी कला ही केवळ मनोरंजनाचं साधन न मानता समाज प्रबोधन आणि शोषितांच्या संघर्षाचं हत्यार म्हणून वापरली. कला ही कलेसाठी नसून जीवनासाठी आणि मानवाच्या मुक्तीसाठी असली पाहिजे यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या कलाकृतींमधून कष्टकरी, कामगार, दलित आणि उपेक्षित घटकांच्या दुःखाचं वास्तव जगासमोर आलं. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, नाटके, पोवाडे शोषितांना जगण्याची उमेद देणारी आणि अन्यायावर घाव घालणारी अस्सल विद्रोही कला होती. कलावंत हा समाजाचा डोळस घटक असतो. तो आपल्या कलेच्या माध्यमातून समाजातील अन्यायावर बोट ठेवतो आणि देशाला योग्य दिशा दाखवतो. हे तत्व अण्णाभाऊ साठे यांनी निष्ठेनं जपलं. कला ही माणसाला केवळ जगायला शिकवत नाही तर सन्मानानं आणि आनंदानं कसं जगावं हे शिकवते. कलेची कोणतीही सीमा नसते, ती जात, धर्म आणि देशाच्या भिंती ओलांडून माणसांना एकत्र आणते. प्रत्येकानं आपल्या आयुष्यात किमान एक तरी कला आवर्जून जोपासावी. तुम्ही उत्तम गायक नसाल तर उत्तम श्रोते व्हा. तुम्ही उत्तम चित्रकार नसाल तर उत्तम रसिक व्हा. कारण कलेचा आदर करणं हीच खऱ्या मानवी संस्कृतीची लक्षणं आहेत. कलेचा आस्वाद घेणारा रसिक आणि कला निर्माण करणारा कलाकार हे दोन्हीही समाजाचं वैभव आहेत. ज्या समाजात कलेचा आदर होतो तो समाज प्रगतीपथावर असतो. आपण सर्वांनी आपल्या व्यस्त जीवनात कुठली ना कुठली कला आवर्जून जपली पाहिजे, कारण कलेमुळेच माणसाचं माणूसपण टिकून राहतो.
1: श्रोते हो, कला याविषयी डॉक्टर रामेश्वर वाकणकर यांचे विचार आपण ऐकले. अमृतधारा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित केला. श्रोते हो, या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. 6:10 आणि 50 सेकंद झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत स्वरांजली हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रम

0: पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात समर्थ रामदास स्वामी यांची रचना आपण ऐकली. आपण ऐकत आहात स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.

0: श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराज यांची रचना आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती श्रीनिवास खळे यांनी.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

अनिल खोब्रागडे यांनी गायलेलं हृदय चक्रधर यांचं बुद्धगीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं राम गडकरी यांनी. आणि कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया समूह स्वरातील ही देशभक्तीपर रचना.

0: समूह स्वरातील ही देशभक्तीपर रचना आपण ऐकली आणि याबरोबरच आजचा स्वरांजली हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. श्रोतेहो 6:30 होत आहे. आता प्रसारित करीत आहोत आषाढी वारीनिमित्त विशेष कार्यक्रम आषाढ वारी आनंद वारी. लेखन आणि सहभाग प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देवगिरी बँक.
2: विश्वासाचा आणखी एक मानाचा तुरा देवगिरी बँकेला मिळाला आहे. शेड्यूल बँकेचा राष्ट्रीय दर्जा म्हणजेच अधिक विश्वासार्ह, अधिक सक्षम आणि अधिक सुरक्षित बँकिंगची हमी.
3: या सोबतच आता सुरू झाली आहे अत्याधुनिक इंटरनेट बँकिंग सेवा. बॅलन्स चेक, फंड ट्रान्सफर, बिल पेमेंट आणि अनेक बँकिंग व्यवहार कधीही कुठूनही अगदी काही क्लिक मध्ये.
2: देवगिरी बँक, प्रगती सोबत विश्वासाची ही साथ. अधिक माहितीसाठी www.devgiri.bank.in किंवा 9022100 400 वर कॉल करा. आजच आपल्या जवळच्या शाखेला भेट द्या.

0: आषाढ़वारी आनंदवारी प्रसारित करीत आहोत आषाढी वारी निमित्त विशेष कार्यक्रम आषाढवारी आनंदवारी. लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी.
1: आज सकाळी जरा लवकरच जाग आली. तसाच अंतरुणावर पडल्या पडल्या रामकृष्ण हरीचा जप करू लागलो. थोड्याच वेळात कारभारीण म्हणाली, अहो उठा, आज एवढा कसा काय डोळा लागला आहे हो. उठा बेगी बेगीनं, आंघोळ आटवा, नाहीतर उशीर होईल निघाया. पालखी पुढे जाईल आणि आपण राहू इथेच. खरंच लोक आवरावरी करत होते. मला रामकृष्ण हरीच्या जपात भानच राहिलं नाही, पण हे कारभारणीला कसं सांगणार. पटकन उठलो, आंघोळ केली, कपाळाला गोपीचंदन, अष्टगंध, बुक्का लावला. तोवर कारभारणीनं सारं आवरलं होतं. घाईघाईने तयार झालो. अर्धवट चहा घेतला, तसा कर्णा वाजला. घाईघाईतच चहा संपवला आणि कारभारणीला घेऊन दिंडीत उभा राहिलो. फलटणकराचा निरोप घेऊन पालखीनं बरडच्या दिशेने प्रस्थान केलं. टाळ मृदुंगाच्या घोषात पावली खेळत नाचत नाचत वारी पावला पावलानं पुढे पुढे जाऊ लागली. अचानक अर्घ्य देणाऱ्या वारकऱ्याला तो जीन्स पॅन्ट टी शर्टवाल्या पोराची आठवण झाली. त्याची नजर त्या पोराला शोधू लागली, पण तो कुठेच नजरेला पडेना. वारकरी अस्वस्थ झाला. त्या पोराला काहीतरी सांगायचं होतं, पण तो कुठंच दिसत नव्हता. त्याला वाटलं त्याची तक्रार चोपदाराकडे करावी. तशी कारभारीन खेकसलीच त्याच्यावर. चला गुमान पुढं बघून, पोरगच पोरग ते गेला असेल हुंदडत, ते काय आपल्या पायानं चालणार आहे व्हय. यावर वारकरी एवढंच म्हणाला, तसं नाही ग, पोरग लई गोड आहे, लळा लावलाय त्यानं, असं कधी आजवर झालं नव्हतं बघ. आणि दोघेही वारीबरोबर चालू लागले. तसं सकाळच्या विसाव्याचं ठिकाण वेडणी हे आलं. वेडणीकरांनी कमी वेळात चांगलं स्वागत केलं. तेवढ्यात गर्दीतून वाट काढत काढत तो मुलगा हातात नाश्त्याचे दोन द्रोण घेऊन बाबा बाबा करत जवळ आला. आलास का बाळा, कुठं गेला होतास रे, असं वारकऱ्यानं विचारलं. तर तो म्हणाला, बाबा लवकर खाऊन घ्या, आपल्याला लगेच निघायचं आहे, माझ्यासाठी नाश्ता आणतो, असं म्हणून तो गर्दीत पसार झाला. वारकरी म्हणाला, वाऱ्यासारखाच आहे हा, एका ठिकाणी म्हणून स्थिर राहत नाही. वेडणीकरांचा निरोप घेऊन पालखीनं प्रस्थान केलं. आता वाटेनं वारकरी फुगड्या खेळू लागले, उड्या मारू लागले. बंदोबस्ताला असलेले महिला पुरुष पोलीसही आनंदाने वारकऱ्यासोबत फुगड्या खेळू लागले. वारीला आता एक औरच रंगत आली होती. हसत खेळत गात आनंदाची मनसोक्त लूट करत वारी भोजनाच्या विसावाच्या ठिकाणी केव्हा आली ते कळतच नाही. दुपारच्या भोजनाचं ठिकाण आहे पिंपरद. पिंपरदकरांनी आणि पंचक्रोशीतल्या भाविकांनी माऊलींचं आणि वारकऱ्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं आणि माऊलींची पालखी नियोजित ठिकाणी ठेवण्यात आली. तेव्हा माऊलींच्या दर्शनासाठी लोकांच्या रांगा लागल्या. वारकऱ्यांनी दुपारचं भोजन निवांतपणे केलं. विश्रांतीसाठी तो वारकरी कारभारीसह थोडा टेकला. तेवढ्यात तो जीन्स पॅन्ट टी शर्टवाला मुलगा जवळ आला आणि म्हणाला की बाबा पाय दुखतात का, जरा चिपून देऊ का. वारकरी म्हणाला, नको रे, बरं ते सगळं राहू दे, मला आधी सांग तू कोण आहेस, तुझं नाव काय, तू राहतोस कुठं. त्यावर तो मुलगा म्हणाला, बाबा सगळं सांगतो, थोडं थांबा. आजी तुझे पाय चिपू का, असं म्हणाला. तेव्हा आजी म्हणाली, नको रे बाबा. ठीक आहे म्हणत तो उठू लागला. तसं वारकऱ्याने त्या मुलाच्या हाताला धरलं आणि विचारलं, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस बाळा. तेव्हा तो मुलगा म्हणाला, कमाल आहे तुमची बाबा, अहो बाळ म्हणता आणि पुन्हा प्रश्न विचारता, मी तुमचा बाळच आहे. तशी आजीची माया उतू आली. आधी तू खा बाळा, हे काय आत्ता आणतो, तुम्ही खा, असं म्हणाला आणि पळत पुन्हा गर्दीत गडप झाला. काय म्हणावं या पोराला, असं वारकरी म्हणाला. तेवढ्यात पालखी निघाली. तसे हे दोघे पण उठले आणि माऊली माऊली म्हणत चालू लागले. पालखीसंगी आता लाखो वारकरी ज्ञानबा तुकाराम म्हणत चालू लागले. पुन्हा त्यांचे खेळ सुरू झाले. फुगड्या उड्याना उधाण आलं. पाहता पाहता दुपारच्या विसावाचं ठिकाण आलं. ते ठिकाण म्हणजे निंबळक फाटा. येथे आज माऊलींचा दुपारचा विसावा होता. तेवढ्यात तो मुलगा समोर आला आणि म्हणाला, बाबा चहा आणू. तसं त्या वारकऱ्याने मुलाला जवळ ओढलं. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत मायनं पुन्हा विचारलं, बाळा सांग तुझं नाव काय. तसं मुलानं गोड स्मित केलं आणि आजीकडे पाहत म्हणाला, तुझे माझे ऐसे नको आता करू, एक मार्ग धरू पंढरीचा. संसाराच्या दारी दुःखाच्याच राशी, कोण त्याच्यापाशी सुखी झाला. सुटता सुटेना प्रपंचाची ओढ, विकारांची खोड भुलविते. संत संगतीही तारेल जीवाला, परिस गावला आनंदाचा. वारकरी त्याच्याकडे पाहतच राहिला. आता पालखी बरड या मुक्कामी निघाली. सातारा जिल्ह्यातील माऊलींचा शेवटचा मुक्काम बरड या गावी असतो. उद्या माऊली

0: मी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे, त्यामुळे माऊलींना निरोप देण्यासाठी आज सातारकर मोठ्या संख्येने वारीत सामील झाले होते. सूर्य मावळतीला गेला आणि वारकऱ्यांच्या हरिपाठाला सुरुवात झाली. अतिशय गोड आवाजात सर्वजण हरिपाठ म्हणू लागले. विठ्ठल भक्तीला उधाण आलं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. याविण आणि का असता साधनं वाहतसे अण विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुणी शहाणा तो धनी घेतो येते. अभंग आज अर्घ्य देणाऱ्या वारकऱ्याच्या काळजाला भिडला. मगाशी त्या मुलाने ऐकवलेले शब्द तुझे मजे ऐसे नको आता करू आणि नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे याचा मेळ तो घालू लागला. त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटली. त्याला कळालं की तुझं नाव गाव काय याच्याशी देणं घेणं. वारीत तरी ते सोड आणि सर्व पापापासून मुक्ती मिळवून देणारं श्रेष्ठ नाम तेवढं घे. हा तुकोबांचा रामबाण उपाय त्याच्या ध्यानात आला आणि खांद्यावरली पताका उंचावून तो जय जय राम कृष्ण हरी म्हणत नाचू लागला. जणू काय त्याला अमृताचा घडाच मिळाला आहे. आता पालखी बरड या गावाच्या सीमेवर आलेली आहे. सर्व बरडकर वासियांनी माऊलींच्या पालखीचं आणि वारकऱ्यांचं जंगी स्वागत केलं. हळूहळू पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचली. मोकळ्या जागेवरून रथातून पालखी बरडकरांनी खांद्यावर घेतली आणि तंबूच्या बाहेर नियोजित जागी ठेवली. वारकरी हातपाय धुवून ताजेतवाने झाले. इकडे बरडकरांनी आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी माऊलींच्या दर्शनासाठी रांगा लावल्या. चोपदारांनी दंड उंचावला. तसं समाज आरतीची सूचना सर्वांना मिळाली. सर्वजण समाज आरतीच्या ठिकाणी एकत्रित जमले. अतिशय मनोभावे समाज आरतीला सुरुवात झाली. तसा चोपदाराचा दंड आकाशात फिरू लागला. टाळ्यांच्या आणि टाळाच्या गजरात सर्वजण माऊली तुकोबाची आरती म्हणू लागले. वातावरण अतिशय पवित्र आणि मंगलमय झालं. समाज आरती संपताच भाविक शिस्तीत माऊलीचं दर्शन घेऊ लागले. तर इकडे वारकऱ्यांच्या पंक्ती भोजनासाठी बसल्या. माऊलींच्या पादुका तंबूमध्ये नेण्यात आल्या. उद्याची तयारी नेहमीप्रमाणे सुरू झाली. तर इकडे मानाच्या दिंडीने रामकृष्ण हरी भजनाला सुरुवात केली. मानकरी दिंडीच्या कीर्तनकाराने कीर्तनाला सुरुवात केली. कीर्तन झाले आणि जागराला सुरुवात झाली. इकडे तो वारकरी मात्र तुझे माझे ऐसे नको आता करू आणि नामसंकीर्तन साधन पै सोपे याचाच विचार करू लागला. विचार करता करताच त्याने माऊलीच्या पादुकाच्या दिशेने माऊली माऊली म्हणत हात जोडले आणि तिथेच लवणला. आज त्याला कारभारणीचं पण भान राहिलं नव्हतं. पण या दोघांची काळजी घेणाऱ्या त्या पोराला मात्र सारं भान होतं. दोघांच्याही अंगावरचं पांघरून त्या पोरानं नीट केलं आणि तोही तिथंच आडवा झाला.
1: आषाढी वारीनिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात. आषाढ वारी आनंद वारी. लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी. निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार.

0: आषाढ़वारी आनंदवारी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देवगिरी बँक.
1: विश्वासाचा आणखी एक मानाचा तुरा देवगिरी बँकेला मिळाला आहे. शेड्यूल बँकेचा राष्ट्रीय दर्जा म्हणजेच अधिक विश्वासार्ह, अधिक सक्षम आणि अधिक सुरक्षित बँकिंगची हमी.
2: या सोबतच आता सुरू झाली आहे अत्याधुनिक इंटरनेट बँकिंग सेवा. बॅलन्स चेक, फंड ट्रान्सफर, बिल पेमेंट आणि अनेक बँकिंग व्यवहार कधीही कुठूनही अगदी काही क्लिक मध्ये.
1: देवगिरी बँक, प्रगती सोबत विश्वासाची ही साथ. अधिक माहितीसाठी www.devgiri.bank.in किंवा 9022400 वर कॉल करा. आजच आपल्या जवळच्या शाखेला भेट द्या.
0: आषाढवारी आनंदवारी हा कार्यक्रम आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 6:40 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. पण तत्पूर्वी
3: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रीतम भुतडा, सहाय्यक प्राध्यापक कृषी विद्या, जवा संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. सोयाबीन या पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान याविषयी आपण माहिती घेत आहोत. तर सोयाबीन या पिकाची लागवड करण्याची पद्धत, सोयाबीनची पेरणी 2 ओळीतील अंतर हे 45 सेंटीमीटर तर 2 झाडातील अंतर 5 सेंटीमीटर ह्याप्रमाणे 2.5 ते 3 सेंटीमीटर खोलीवर करावी. पेरणीच्या वेळेस बियाणे जास्त खोल पडल्यास व्यवस्थित उगवण होत नाही. पावसाचा उशीर आगमनामुळे पेरणीस विलंब झाल्यास सोयाबीनच्या हळव्या वाणांची लागवडीसाठी निवड करून पेरणीसाठी प्रति हेक्टरी 25% जास्त बियाणे वापरावे व 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर व 2 रोपातील अंतर 7.5 सेंटीमीटर ठेवावे. BBF व रुंद सरीवरंबा पद्धत, ह्या रुंद सरीवरंबा पद्धतीमुळे पावसाचे पाणी सऱ्यांमध्ये मुरते, त्यामुळे मूळ स्थानी जलसंवर्धन होऊन त्याचा उभ्या पिकास तसेच पुढील हंगामातील पिकास लाभ होतो. विशेषतः पावसाच्या दीर्घकालीन खंडकाळात याचा लाभ अधिक होतो. अधिक पावसाच्या स्थितीत BBF पद्धतीमधील रुंद वरंब्यासोबतच्या दोन्ही बाजूकडे सऱ्यांमुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. गादी वाफे किंवा वरंब्यामध्ये हवा खेळती राहून पाणी व हवा ह्याचे योग्य प्रमाण राखले जाते. परिणामी बियाण्याची उगवण चांगली होते. BBF पद्धतीमुळे पारंपरिक पद्धतीच्या सपाट वाफे पद्धत तुलनेत सरासरी 20 ते 25% पर्यंत अधिक जलसंधारण होते तर 20 ते 25% उत्पादनात वाढ सुद्धा शक्य आहे. त्यामुळे सोयाबीन ह्या पिकाकरिता ज्या अधिक पाऊस किंवा कमी पाऊस या दोन्ही वेळेस BBF म्हणजेच रुंद सरीवरंबा लागवड पद्धत नक्कीच फायदेशीर ठरते. बियाण्यांचे प्रमाण सोयाबीन लागवडीसाठी हेक्टरी 65 किलोग्राम बियाणे वापरावे. हेक्टरी झाडांची संख्या 4.4 ते 4.5 लाख ठेवावी. बियाण्याची उगवण क्षमता 70% जास्त असावी. आपण जर घरचेच बियाणे वापरत असाल, बियाण्याची उगवण क्षमता 70% कमी असेल तर त्यानुसार बियाण्याचे प्रमाण वाढवावे. बियाण्याची उगवण शक्ती तपासणे, शेतकऱ्यांचे घरचे बियाणे असल्यास 4 कुंड्यांमध्ये वाफ्यामध्ये किंवा गोंडपाटावर प्रत्येकी 100 बियाणे पेरणीपूर्व टाकावे. त्याला दररोज थोडे थोडे पाणी द्यावे व उगवण झाल्यानंतर अंकुर आलेल्या बियाण्यांची संख्या मोजून त्यांची उगवण शक्ती काढावी. म्हणजे 100 पैकी जर 70 बिया उगवल्या तर 70% उगवण क्षमता आहे असं लक्षात घ्यावे आणि त्यानुसारच बियाण्यांची निवड पेरणीसाठी करावी. खत व्यवस्थापन, सोयाबीन या पिकाकरिता हेक्टरी 5 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्व टाकावे. रासायनिक खत व्यवस्थापन, सोयाबीनला हेक्टरी 30 किलो नत्र, 60 किलो स्फुरत, 30 किलो पालाश, 20 किलो गंधक पेरणीच्या वेळेस द्यावे.
2: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 6:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात IVF फेल होण्याची कारणे आणि उपचार याविषयी डॉक्टर मंजू जिल्ला यांची किरण मातकर यांनी घेतलेली मुलाखत.
3: नमस्कार श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी किरण मातकर आपलं स्वागत करते. श्रोते हो, आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध स्त्रीरोग आणि IVF तज्ज्ञ डॉक्टर मंजू जिल्ला मॅडम. श्रोते हो, मागच्या काही भागामध्ये आपण IVF टेस्ट ट्यूब बेबी थर्ड पार्टी रिप्रोडक्शन याविषयी माहिती जाणून घेतली. आता यापुढील काही भागांमध्ये आपण IVF जर फेल झालं तर त्याची मुख्य कारणं काय आहेत आणि उपचार कसे करावेत याविषयी जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर मंजू जिल्ला मॅडम. नमस्कार मॅडम.
4: नमस्कार
3: मॅडम. IVF बद्दल आपण बरीच माहिती घेतली मागच्या काही भागांमध्ये. काही जोडप्यांनी जर IVF केलं आणि मग IVF केल्यानंतर ते फेल झालं तर त्याची कारण काय असू शकतात?
4: आपण बघतो की IVF चं जगात 100% यश कोणालाच देता येत नाही. हे एक अतिशय

0: सेन्सिटिव्ह सायन्स आहे आणि मानवी गर्भ शरीराच्या आत तयार होतात गर्भनलिकेमध्ये आणि आपण ही सगळी प्रक्रिया शरीराच्या बाहेर करत असतो आणि त्या जोडप्यांची करत असतो ज्यांचे शरीराच्या आत ही प्रक्रिया होत नाही जिथे कंडिशन अगदी परफेक्ट असतात. तर जर आयव्हीएफ फेल झालं तर ह्याची कारणं आपल्याला धातू, अंडी, स्त्रीबीजांडी, गर्भाशयाचं आतलं आवरण आणि आयव्हीएफ लॅब जिथे ही गर्भ तयार केली गेलीत या सगळ्याचा शोध घेतल्यावर अपयशाचं मुख्य कारण काय हे शोधता येतं आणि ते शोधून त्याला आपण रेक्टिफाय केलं तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. पण ब्लाइंडली एकदा फेल झालं म्हणून पुन्हा ट्राय करा पुन्हा ट्राय करा असं करून बरेचदा जोडपी निराश होऊन जातात की नाही आम्हाला यशच मिळू शकत नाही. तर पहिल्या आयव्हीएफ सायकल पूर्ण अभ्यास केल्याशिवाय दुसऱ्या आयव्हीएफ सायकलकडे जाऊच नाही. त्या आयव्हीएफ मध्ये कोणत्या कारणांनी आपल्याला अपयश मिळालं हे अगदी सखोल अभ्यास करून शोधून काढल्यावरती त्यावर ट्रीटमेंट करून मग पुढची आयव्हीएफ सायकल केली तर लवकरात लवकर अनेक जोडप्यांना यश मिळू शकतं.
1: अच्छा.
0: आयव्हीएफ मधले धातू, स्त्रीबीजांडी, गर्भाशयातलं आवरण आणि टेस्ट्यूब बेबी लॅब ह्या चार कारणांमध्येच कुठे ना कुठे आपल्याला अपयशाचं कारण सापडतं.
1: मॅडम, आताच आपण आयव्हीएफ बद्दल बोललात, त्यामध्ये धातू, स्त्रीबीजांड, गर्भाशयातील आवरण आणि आयव्हीएफ लॅब या गोष्टींवरच जर याचं यश आणि अपयश अवलंबून आहे तर या कारणांचा शोध आपण कसा घेता?
0: बरोबर. तर आपण म्हटलो की पुरुषाच्या वीर्यातले धातू हे पुरुषाचे गुणसूत्र गर्भाला पोहोचवतात आणि धातू ऍक्च्युली एक व्हेकलच आहे पुरुषाचे गुणसूत्र अंडकोशात, म्हणजे जिथे ते तयार होतात धातू तिथून स्त्रीच्या गर्भाशयापर्यंत पोहोचणं हे त्यांच्यातली जी हालचाल असते, त्यांच्यातली जी हेल्थ असते आणि ओव्हरऑल कशा पूर्ण पुरुषाचं हेल्थ कशी आहे ह्याच्यावरती या धातूंची हेल्थ अवलंबून असते. तर आपण बघतो की अनेक पुरुषांमध्ये धातूचा काउंट खूप कमी असतो, 5 मिलियनपेक्षा कमी ज्यांचा काउंट असतो सहसा त्यांच्या गुणसूत्रांमध्ये काही ना काही गडबड असते. एखाद्या क्रोमोसोमचा तुकडा त्यांच्या शरीरात दुसरीकडे जाऊन चिकटलेला असतो किंवा एखादा क्रोमोसोम जास्त कमी असतो, आपण जसं क्लाइनफिल्टर सिंड्रोम वगैरे म्हणतो. तर ह्या गुणसूत्रांमध्ये गडबड असणाऱ्या पुरुषांमध्ये जरी धातूचा काउंट नॉर्मल दिसला तरी ह्यांना चांगले गर्भ तयार होत नाहीत अशा धातूंपासून. तसंच काही काही पुरुषांमध्ये अगदी शून्य काउंट असतो ज्याला आपण अझोस्पर्मिया म्हणतो आणि ज्या वेळेला हे हा अझोस्पर्मिया अंडकोशात धातू तयार होत नसतात त्यामुळे असतो तेव्हा आपण पुन्हा अनेक पुरुषांमध्ये गुणसूत्रांचे प्रॉब्लेम्स असतात आणि काही काहींमध्ये ज्यांचा जो वाय क्रोमोसोम असतो म्हणजे पुरुषाचा क्रोमोसोम त्याच्यामध्ये काही मायक्रो डिलिशन्स असतात. हा पुरुषाचा क्रोमोसोम जो असतो त्याच्या दोन भाग असतात, पी आर्म आणि क्यू आर्म. पी आर्म हा छोटा आर्म असतो त्या वाय क्रोमोसोमचा आणि क्यू आर्म हा मोठा आर्म असतो. त्यावरती तीन एरियाज असतात गुणसूत्रांच्या ज्याला म्हणतो आपण एझोस्पर्मिया फॅक्टर ए बी सी. तर ज्या पुरुषांमध्ये ए आणि बी एझोस्पर्मिया फॅक्टर ह्या गुणसूत्रांमध्ये बिघाड असतो किंवा काही एरियाज डिलेटेड असतात तर त्यांना त्यांची धातू आपल्याला कधी सापडतच नाहीत, इवन अंडकोशातून पण काढता येत नाहीत. पण एझेडएफ सी मध्ये काही डिलिशन्स असतील तर ह्यांचे आपल्याला 30-40% पुरुषांमध्ये धातू सापडू शकतात. बरेच जण जोडपे कधी कधी अडून बसतात की आम्हाला स्वतःच हवं आहे, त्यावेळेला मग त्यांची आपल्याला सायकल कॅन्सल करावी लागते जर त्यांचे धातू आपल्याला अंडकोशात नाही सापडले तर.
1: श्रोते, आजच्या भागात आपण आयव्हीएफ फेल झालं तर त्याची मुख्य कारणं काय आहेत आणि त्यावर उपचार कसे करावेत याविषयी जाणून घेतलं. पुढच्या भागात आपण याच विषयावर बोलणार आहोत. आपल्यासोबत असतील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आणि आयव्हीएफ तज्ज्ञ डॉक्टर मंजू जिल्हा मॅडम. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
2: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम आपण ऐकला. यानंतर परिसर हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

याविषयी माहिती ऐकत आहोत. आज या माहितीचा दुसरा भाग ऐकूया. श्रोते हो, इको टुरिझममध्ये प्रामुख्याने पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो. पर्यटनाद्वारे निसर्गचक्र, परिसंस्था आणि पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता

0: त्यांचा विकास कसा करावा याबद्दलचा एक तो विचार आहे. निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाबरोबर स्थानिक लोकांचा आर्थिक विकास हा याचा प्रमुख उद्देश आहे. इको टुरिझम प्रकारामध्ये मोंढार पर्यटन हे पर्यावरण आणि पर्यावरणाच्या रक्षणाला पूरक असलं पाहिजे. या पर्यटन प्रकारामध्ये निसर्ग हा केंद्रबिंदू आहे आणि निसर्गाचा कमीत कमी ऱ्हास होईल याची यात काळजी घेतली जाते. तसेच स्थानिक लोकांचा सहभागही या पर्यटन प्रकारातली एक अनिवार्य गोष्ट आहे आणि पर्यटनाचे फायदे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आवश्यक मानलं गेलं आहे. त्यामुळं स्थानिक लोकांना जंगलांचं महत्त्व पटेल, त्याचं संरक्षण करण्यामध्ये ते सहभागी होतील ही अपेक्षाही त्यात आहे. इको टुरिझममुळं पर्यावरणाबद्दलची योग्य भावना आणि एका विशिष्ट प्रकारची वागणूक, त्यामुळं जंगलावर किंवा पर्यावरणावर कमीत कमी अपाय होईल, त्यामुळं नैसर्गिक स्रोतांची कमीत कमी हानी होते. राहण्याची व्यवस्था, जेवणखान अशा बाह्य गोष्टीऐवजी अंतर्गत गोष्टींकडे म्हणजे पर्यावरण, परिसंस्था या गोष्टींना जास्त महत्त्व, तसंच बाह्य गोष्टी म्हणजे सोयी आणि सुविधा यांचा वापर निसर्गाशी परिचय वाढवणं इतपत मर्यादित असा होतो. इको टुरिझम हे निसर्गाभोवती किंवा पर्यावरणावर आधारित आहे. त्याचा केंद्रबिंदू मनुष्य नाही तर निसर्ग आहे. अशा प्रकारच्या पर्यटनामुळं वन्यजीव आणि पर्यावरण यांचा फायदा होणं अपेक्षित असतं. या पर्यटनामध्ये नैसर्गिक पर्यावरणाशी आणि सांस्कृतिक विविधतेशी जवळचा अनुभवही अपेक्षित आहे. यातून मिळणारा आनंद हा किती शिकायला मिळालं या माध्यमातून मोजतात. आणि श्रोते हो, अशा पर्यटनासाठी मानसिक तयारी आणि विषयाचं सखोल ज्ञान हे पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिक यांच्याकडून अपेक्षित असतं. या पर्यटनातून निर्माण होणारा पैसा प्रामुख्यानं पर्यटनाच्या साधनांची देखरेख संग्रहालय माहिती केंद्र याच्या निर्मितीसाठी हा पैसा वापरला जातो, जेणेकरून वन्यजीव आणि त्यांची आश्रयस्थळं यांचा कुठल्या ना कुठल्या प्रकारांनी संरक्षण या पैशातून होऊ शकतो. अशा प्रकारचा पैसा हा विकसनशील देशांमध्ये अतिशय उपयोगी पडतो, कारण या देशांमधून वन्यजीव, जैवविविधता आणि नैसर्गिक स्रोत यांचा संरक्षण करण्यासाठी पुरेसा पैसा नसतो आणि त्यामुळंच या प्रकारच्या पर्यटनातून निर्माण झालेला पैसा हा जंगलं, वन्यजीव जे दुर्लक्षित झालेत त्यांच्या विकासासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल. श्रोते हो, काल आणि आज आपण इको टुरिझम याविषयी माहिती ऐकली. उद्या पुन्हा भेटूया नवीन माहितीसह याच कार्यक्रमात. तेव्हा मी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेतीये. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल दुपारी. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 6:54 झालेली आहेत.
2: आकाशवाणी आहे घराघरात, सर्वजनात, सर्वांच्या मनात.

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी. FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. सर्वजनात सर्वांच्या मनात.
1: आता प्रसारित करीत आहोत भावतरंग हा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरातील ही रचना.

0: मोहम्मद रफी यांच्या स्वरात वंदना विटणकर यांची रचना आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती श्रीकांत ठाकरे यांनी. भावतरंग हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

उषा मंगेशकर यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची रचना आपण ऐकली. संगीतबद्ध केली होती अनिल अरुण यांनी. श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील ही सुंदर रचना.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं अशोकजी परांजपे यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. श्रोते हो, भावतरंग या कार्यक्रमाचा आस्वाद आपण पुन्हा एकदा घेऊ शकाल 7:40 FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर 7:10 आमच्या केंद्रावरून दिलं जाणारं प्रादेशिक बातमीपत्र आपण ऐकणार आहात. पण तत्पूर्वी

युगा युगाची गणना तुझी चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रारंभ. 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण. एसटी महामंडळाच्या सुमारे 13.5% भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता. ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला एमपीएससीकडून स्थगिती. मतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. छत्रपती संभाजीनगर नजिक अपघातांच्या 2 घटनांमध्ये चौघांचा मृत्यू. आणि माहूरच्या रेणुका देवी मंदिरातील तांबूल प्रसादाला प्रतिष्ठेचा GI टॅग. आता सविस्तर बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला कालपासून प्रारंभ झाला. हरियाणा जिंद आणि सोनीपत दरम्यान धावणाऱ्या या रेल्वेगाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. हायड्रोजन रेल्वे चालवू शकणाऱ्या जगातल्या 4 देशांमध्ये आता भारताचा समावेश झाला आहे. स्वच्छ आणि शाश्वत वाहतुकीचा स्वीकार करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल ठरणारी ही रेल्वेगाडी रेल्वे अभियांत्रिकी क्षेत्रात देशाच्या वाढत्या क्षमतेचं द्योतक आहे. आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानातून करण्यात आली आहे. 3200 अश्वशक्तीची ही हायड्रोजन रेल्वेगाडी 10 डब्यांची असून त्यातून एकावेळी 2500 प्रवासी प्रवास करू शकतात.

0: याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: हरियाणात जिंद आणि सोनीपत रेल्वे स्थानकादरम्यान शून्य कार्बन उत्सर्जन असलेली देशातली पहिली हायड्रोजन रेल्वे धावली आणि भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणात एका नव्या पर्वाला प्रारंभ झाला. जिंद रेल्वे स्थानकावर या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करताना पंतप्रधान म्हणाले,
2: भविष्य में जब भी हाइड्रोजन ट्रेन का जिक्र आएगा तो जिंद का, सोनीपत का, हरियाणा का नाम भी आएगा ही आएगा. मैं आप सभी को, पूरे देश को, भारतीय रेल की आधुनिकता से जुड़े इस बड़े कदम के लिए बहुत बहुत बधाई देता हूं.
1: ताशी 75 ते कमाल 110 किलोमीटर वेगाने धावू शकणारी ही रेल्वेगाडी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या रेल्वेची माहिती देतानाच पंतप्रधानांसह देशवासियांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले,
3: जिंद में हाइड्रोजन बनाने का प्लांट लगाया गया है. उस हाइड्रोजन से बिजली बनती है और उस बिजली से ट्रेन चलती है. कोई धुआं नहीं, कोई पेट्रोल या डीजल की रिक्वायरमेंट नहीं. मैं इस बड़ी उपलब्धि के लिए भारत के नेतृत्व को, माननीय प्रधानमंत्री जी को और भारत के इंजीनियर्स की टेक्निकल क्षमता को सल्यूट करता हूँ.
0: अमृत भारत योजनेत देशातल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं काल पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. पंजाबात जालंधर इथं झालेल्या या समारंभात बोलताना पंतप्रधानांनी ही रेल्वे स्थानकं आपल्या देशाच्या समृद्ध वारशाचं दर्शन घडवत असल्याचं सांगितलं. काल लोकार्पण झालेल्या या 75 रेल्वे स्थानकांमध्ये महाराष्ट्रातल्या नांदुरा आणि बारामती रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. बारामती रेल्वे स्थानकावर झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा असल्याचं उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केलं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी काल नवी दिल्ली इथं केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान आगामी संसदीय अधिवेशनाच्या धोरणावर चर्चा करण्यात आली. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या रविवारी संसदेतील राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवारी 20 तारखेपासून सुरू होऊन पुढील महिन्याच्या 13 तारखेपर्यंत चालणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील विकासाचे 3 प्रमुख आधारस्तंभ ठरणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आय हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या क्वांटम टेक्नॉलॉजी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आभासी पद्धतीनं मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत असं महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन प्रभावीपणे राबवून राज्यात सक्षम क्वांटम इकोसिस्टीम उभारण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं राष्ट्रीय क्वांटम मिशनसाठी सुमारे 6,000 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्य परिवहन प्राधिकरणानं एसटी महामंडळाच्या सुमारे 13.5% भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आखाती देशातील युद्धजन्य पूरस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ तसंच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ याचा सर्वंकष विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान सदर निर्णयामुळे यापूर्वी केलेली साध्या बसेसची 10% हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात येणार आहे. ओला, उबर यासारख्या कंपन्यांसाठी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण मूलभूत भाडं ठरवून देणार आहे. या दरांपेक्षा अवास्तव दर कपात किंवा अतिरिक्त भाडं या कंपन्यांना आकारता येणार नाही. ॲप आधारित प्रवासी वाहतूक कंपन्यांसाठीचं नवीन धोरण राज्य सरकारनं लागू केलं आहे, त्यात ही तरतूद आहे. या धोरणात खासगी वाहनांद्वारे कार पुलिंगला परवानगी देताना त्यातून नफा कमावण्यावर सरकारनं मनाई केली आहे. वाहन मालकाला फक्त प्रवासाचा खर्च सहप्रवाशांमध्ये वाटून घेता येईल. राईड पुलिंग सेवेमध्ये महिला प्रवाशांना फक्त महिला चालक अथवा महिला सहप्रवाशांसोबत प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. या परीक्षेसाठी आता 31 जुलैपर्यंत अर्ज करता येईल आणि 3 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन शुल्क भरता येईल. नव्यानं अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरताना जिल्हा केंद्राची निवड करावी लागेल. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

0: 21 ऑक्टोबरला आणि गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 27 डिसेंबर रोजी होणार आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात कोकण, मुंबई तसंच इतर काही भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे या कामात आलेला व्यत्यय लक्षात घेता केंद्रीय निवडणूक आयोगानं ही मुदतवाढ दिली आहे. येत्या 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत परभणी जिल्ह्यानं राज्यातल्या अव्वल 8 जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवलं आहे. जिल्ह्यातील 15,41,007 मतदारांपैकी 8,63,608 मतदारांच्या फॉर्म्सचं डिजिटायझेशन पूर्ण झालं आहे, तर 8,62,880 फॉर्म्स BLO मार्फत पडताळणीसह प्राप्त झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर नजीक काल अपघातांच्या 2 घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. सोलापूर धुळे महामार्गावर निपाणी इथं झालेल्या अपघातात परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातील गुंज संस्थान शिवाश्रमचे अधिष्ठाता कालिदास महाराज बोरीकर यांच्यासह एका महिलेचं निधन झालं. चालकाचं नियंत्रण सुटून गाडी दुभाजकावर आदळल्यामुळे हा अपघात घडला. पुणे महामार्गावर भेंडाळा गावाजवळ झालेल्या अन्य एका अपघातात जालना जिल्ह्यातल्या 2 तरुणांचा मृत्यू झाला. रितेश राठोड आणि अविनाश चव्हाण अशी या तरुणांची नावं आहेत. हे दोघं दुचाकीवरून पुण्याकडे जात असताना ट्रकनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या श्री रेणुकादेवी मंदिरातील पानाचा विडा अर्थात तांबुलाच्या प्रसादाला प्रतिष्ठेचा भौगोलिक मानांकन GI टॅग मिळाला आहे. चेन्नई इथल्या जिओग्राफिकल इंडिकेशन्सच्या रजिस्ट्रीनं याबाबतचं अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केलं आहे. रेणुकादेवी मंदिराचे विश्वस्त तथा मुख्य पुजारी चंद्रकांत भोपी आणि समीर भोपी यांनी यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. नांदेड इथं जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत उभारण्यात आलेल्या EV फास्ट चार्जिंग स्टेशनचं जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं. पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हे फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यात आलं आहे. दरम्यान नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरच्या विष्णुपुरी इथल्या उड्डाणपुलाच्या ढासळलेल्या भागाची पालकमंत्री सावे यांनी पाहणी केली. या घटनेची चौकशी सुरू असून कोणत्याही प्रकारची हयगय झाल्याचं आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. हवामान. मराठवाड्यात परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यासह विदर्भात बहुतांश भागाला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला. बीड तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अनेक भागात काल दमदार पावसानं हजेरी लावली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रारंभ. 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण. एसटी महामंडळाच्या 13.5% भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता. ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयाला MPSC कडून स्थगिती. आणि माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबूल प्रसादाला प्रतिष्ठेचा GI टॅग. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: FM बँड 101.7 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 7:20 आणि 32 सेकंद झालेली आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. पण तत्पूर्वी
3: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

श्रोते हो, आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आणि 8:40 पायी वारी पंढरीची हे दोनही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान 7:40 भावतरंग हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. 9:10 प्रायोजित कार्यक्रम अर्थनीती आपण ऐकणार आहात. हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेणार आहात 9:20 10:30 आणि 2:00. श्रोते हो, उर्दू सेवेचे कार्यक्रम आपण ऐकणार आहात आज सकाळी 9:35. हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 11:05 गाता रहे मेरा दिल. बारा वाजता वनिता मंडळ या महिला श्रोत्यांसाठीच्या कार्यक्रमात शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्री नायिका याविषयी संगीता रत्नपारखे यांचं भाषण आपण ऐकणार आहात. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आमच्या केंद्रावरून. 2:30 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकणार आहात. 5:30 युववाणी हा आमच्या युवा दोस्तांसाठीचा कार्यक्रम. 6:30 सायन्स कॉर्नर हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो, सायंकाळी 7:30 शेतशिवार या शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या कार्यक्रमात सध्या स्थितीत पावसाच्या खंडकाळातील पीक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. श्रोते हो, हे होते आमचे आजचे काही उर्वरित कार्यक्रम. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास. पण त्यापूर्वी ऐकूया हा संदेश.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. महाराष्ट्राची ओळख असलेली आषाढी वारी, श्रद्धा, भक्ती,

0: ती आणि परंपरेचा हा महासोहळा. शेकडो वर्षांची परंपरा जपत लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या दिशेनं पायी मार्गक्रमण करतात. या भक्तिमय प्रवासामागे असते ती प्रशासनाची काटेकोर तयारी, नियोजन आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाची मोठी जबाबदारी. लाखो लोकांचा प्रवास सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत व्हावा यासाठी प्रशासन कोणत्या पद्धतीनं नियोजन करतं? मार्ग व्यवस्थापनातून आरोग्य सेवा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, या महत्वपूर्ण विषयावर आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आज आपण आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणाऱ्या पालखीच्या नियोजनाबाबत चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेमधला सोन्याचं पान जर मला म्हणता येईल, त्यामध्ये आषाढी वारी जी आहे त्याचं निश्चितचपणे अग्रस्थान आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ 700 वर्षापेक्षा जास्त वर्ष सुरू असलेली ही अखंडित परंपरा हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक वारसा आहे. 10 ते 15 लाख भाविक किंवा वारकरी या गावातून येत असतात आणि आळंदी आणि देहूमधून ते येतात आणि त्यापासून साधारणपणे 200-225 किलोमीटरचा पायी प्रवास करत हे पंढरपूर येथे पोहोचतात. आणि या दरम्यान या 10 ते 15 लाख वारकऱ्यांची व्यवस्था, त्यांचा एकूण जे मार्गक्रमण हे अत्यंत चांगलं व्हावं यासाठी प्रशासन खूप मोठ्या प्रमाणावर तयारी करतं, प्रयत्न करतं आणि त्याबाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. यशस्वी वारीचं नियोजन आणि वारी यशस्वी करण्यासाठी राबणारे वेगवेगळे जे काही विभाग आहेत आणि इतर संस्था आहेत त्यांच्या बाबतीत बऱ्याच वेळेला जनमानसामध्ये माहिती नसते. सर्वसामान्य नागरिकांना किंवा वारकऱ्यांना देखील आपण जो काही हा काही 20-21 दिवसाचा जो प्रवास आपला होतो त्याच्या पाठीमागे किती श्रम, किती नियोजन आणि किती लोक त्याच्यामध्ये सहभागी असतात याची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणारी ही पालखी याचं नियोजन हा एक खूप चॅलेंज आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की कुठलाही घटना ज्यावेळेला घडत असते त्यावेळेला त्याचं नियोजन करताना एकतर त्याचं स्केल म्हणजे त्याचं एकूण आता 10 ते 15 लाख लोक विविध शहरांमध्ये गावांमध्ये या कालावधीमध्ये एकत्र येणं हाच सगळ्यात मोठा ज्याला म्हणूयात मोठं चॅलेंज आहे आणि त्यामुळं त्याचं नियोजन पण तेवढ्याच बारकाईनं करावं लागतं. पर ही जी मंडळी येतात ती ही वेगवेगळ्या धर्माची, पंथाची, वेगवेगळ्या गावामधली, वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपराची संबंध असलेली अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या समाजातली माणसं येतात. म्हणजे वारीसाठी जसे ग्रामस्थ येतात तसे शहरातली मंडळी येतात, काही परदेशातले पण पाहुणे येतात, काही भाविक येतात, काही वारी बघायला येतात आणि इतर अशा सगळ्या एकूण हे जे क्राऊड आहे म्हणजे हा जो काही सोहळा आहे त्याच्यामधले सर्व जे काही सहभागी होणारे लोक आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्यामुळं त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आणि त्यांना देणाऱ्या सोयी पण वेगवेगळ्या कराव्या लागतात आणि हे सगळं करताना मग अशा प्रकारचे वारीचे नियोजन करताना त्याला काहीतरी एक उद्दिष्ट किंवा ध्येय द्यावं लागतं. म्हणून आपण सुरुवातीला हरित वारी अशा प्रकारचं शासनाचं एक धोरण होतं की ह्या मार्गावरनं ज्या मार्गावरनं ही वारी जाते ती पर्यावरणपूरक असावी म्हणून हरित वारीचं त्याला स्वरूप दिलं गेलं. नंतर स्वच्छ वारी, कारण एवढे 15 लाख लोक ज्यावेळेला एका गावातून किंवा रस्त्यावरून जातात त्यावेळेला निश्चितपणे स्वच्छता एक मोठा त्याच्यामधला भाग असतो आणि मग स्वच्छ आणि हरित वारी अशा प्रकारचं त्याला स्वरूप आलं. मात्र गेल्या 2-3 वर्षापासून त्याच्यामध्ये सुरक्षित वारी असं पण त्याच्यामध्ये आपण टाकलं, जेणेकरून आता ही वारी जी आहे ती स्वच्छ, हरित आणि सुरक्षित अशा तीन ज्याला म्हणूयात गोष्टींकरता प्रशासन झगडत असतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वच्छता ही चांगली राखावी, स्वच्छता चांगली राखली तर आरोग्य चांगलं राहतं आणि त्याच्यामुळं इतर जे काही या गावांमधले रहिवासी आहेत किंवा एकूणच परिसर स्वच्छ राहतो आणि एक चांगलं वातावरण निर्मिती होते. पर्यावरणपूरक वारी, कारण एवढे लाख लोक जर या मार्गावरनं चालत असतील तर त्या ठिकाणी वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक ज्या काही गोष्टी जर केल्या तर त्याच्यामुळे होणारे आणि त्याच्यातनं एक चांगला संदेश दिला जातो आणि त्याच्याबरोबरच पर्यावरणापूरक पण काही गोष्टी चांगल्या होऊ शकतात हा एक त्याच्यातला भाग आहे. आणि सुरक्षितेच्या दृष्टीनं, कारण एवढ्या सर्व संख्येनं जेव्हा लोक इथे येतात त्यावेळेला आरोग्याचा प्रश्न असेल, त्यांची इतर सुरक्षितता, रस्ता सुरक्षितता असेल किंवा वेगवेगळे आजार असतील, रोग असतील, साथी असतील, आणि गर्दीमुळे निर्माण होणारे प्रसंग असतील

याचं सुद्धा नियोजन करणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून सुरक्षितता खूप महत्त्वाचा असा विषय आपण या ठिकाणी घेतो. आणि म्हणून प्रशासन जे काही तयारी करतं ते या तीन ज्याला म्हणूयात प्रमुख जे काही ध्येय आहेत त्याच्यामध्ये, की वारी ही स्वच्छ झाली पाहिजे, वारी ही हरित पण झाली पाहिजे, आणि वारी सुरक्षित राहिली पाहिजे. आणि त्यासाठी मग प्रशासनातले वेगवेगळे विभाग, महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, जिल्हा परिषदेचे विभाग असतील, महापालिका नगरपालिका कर्मचारी असतील किंवा त्यांचे वेगवेगळे विभाग असतील, असे वेगवेगळे विभाग याच्याशी कार्यरत असतात. आता एवढा मोठा सोहळा जर आपल्याला साजरा करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणासुद्धा खूप आवश्यक असते. आणि म्हणून या प्रशासकीय यंत्रणेचा भाग म्हणून ती वारी नियोजनाच्या बाबतीमध्ये शासन स्तरावर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्तरावर जे काही निर्णय घ्यायचे असतात आणि सर्व मंत्रिमंडळातले संबंधित जिल्हा मंत्रिमंडळातले मंत्रीगण, त्यात जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, सर्व लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये समावेश असतो त्यांचा. आणि ह्या पालखी सोहळ्याचे जे विश्वस्त असतात, पालखी सोहळा प्रमुख आणि त्यांचे विश्वस्त हे त्या बैठकीमध्ये, आणि वारकऱ्यांचे पण काही प्रतिनिधी असतात. आणि ज्याच्यामधून वारीच्या नियोजनामध्ये काय काही अडचणी आहेत, काय काय केला काय करायला पाहिजे, अपेक्षा काय आहेत, मागच्या वर्षी काय चुकलं, यावर्षी काय त्याचा दुरुस्त करतील किंवा नवीन काय करतो आहोत आपण, या सगळ्याचं एक नियोजन होतं. आणि त्याच्यानुसार मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ज्या ज्या जिल्ह्यामधून पालखी जाते त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची एक नियोजन समिती असते. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी, संबंधित पोलीस विभागाचे SP, पोलीस अधीक्षक, महापालिकेमध्ये असतील तर महापालिकेचे आयुक्त, तिथले शहरामधले पोलीस कमिशनर आणि त्यांचे अधिकारी, या सर्वांचा समावेश असतो. आणि प्रत्येक उपविभागीय स्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अशी एक कमिटी असते ज्याच्यामध्ये तहसीलदार आणि BDO त्यांचा समावेश होतो. आणि ग्राम पातळीवर सुद्धा अशा प्रकारची एक समन्वय समिती ठेवली जाते. म्हणजे वेगवेगळ्या पातळीवर प्रशासकीय दृष्ट्या जे जी काही कामं करायची आहेत त्याच्यामध्ये समन्वय राखावा आणि कामाची गुणवत्ता पण तपासली जावी आणि त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे झालं आणि अंमलबजावणी पण चांगली व्हावी यासाठी या वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या कार्यरत असतात. पालखी मार्गांची सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो आणि त्यामुळं शासनानं पालखी मार्गाची स्वतंत्रपणे निर्मिती केली, त्यासाठी मग जमिनीचं संपादन करण्यात आलं आणि पालखी मार्गाच्या नियोजनावर मग या रस्त्यांचं रुंदीकरण, चार चार पदरी रस्ते तयार केले गेले, दुतर्फा त्याचं झाडी लावण्यात आली आणि वारकऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जे काही उपाययोजना करायच्या होत्या त्या करण्यात आल्या. आता दरवर्षी जेव्हा वारी सुरू होते त्याच्या अगोदर किमान 3 महिन्यापूर्वी या सर्व जो काही कामं चाललेली आहेत त्याचा आढावा घेण्यात येतो आणि या सर्व जे काही मार्ग आहेत याचं ड्रोनद्वारे शूटिंग करण्यात येतं आणि ड्रोनद्वारे त्याचं सर्वेक्षण केल्यानंतर ज्या ठिकाणी अडचणी आहेत, जिथं मार्गाची दुरुस्ती करणं गरजेचं आहे, जिथं पूल किंवा इतर काही धोकादायक असे काही कामं चालू असतील, तर त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना केल्या जातात. याचं प्रेझेंटेशन दिलं जातं ज्याच्यामध्ये संबंधित पोलीस अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होते आणि वारकऱ्यांचे विश्वस्त म्हणजे त्या दोन्ही पालखी सोहळ्याचे विश्वस्त त्याला हजर असतात आणि त्यामुळं पालखी मार्ग आणि मुक्कामाची ठिकाणं या ठिकाणी जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ज्याला काही पायाभूत सुविधा त्यांना द्यायच्या आहेत या प्रत्येक गोष्टीचा उपयोग केला जातो. मग रस्त्याच्या दुरुस्तीबरोबर नवीन रस्ते, गावाकडून येणारे रस्ते, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सोयीसुविधा, टॉयलेट्स असतील, विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी असणारे ग्राउंड कसं असावं, त्या ठिकाणी पुरेशी शौचालय कशी असावीत किंवा जर आपल्याला टेम्पररी शौचालय निर्माण करायचं असेल ते कुठे असावीत वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे बारकाईनं एकदा पुन्हा एकदा त्याचा आढावा घेतला जातो. आणि ज्या ज्या ठिकाणी समजा मग गतवर्षी जर काही अडचणी आल्या असतील किंवा काही नवीन तुम्हाला जर काही मागणी करायची असेल किंवा नवीन जर आपल्याला काही सुविधा निर्माण करायची असतील त्याही बाबतीमध्ये एक सर्वकष विचार केला जातो आणि संबंधित यंत्रणेला मग ते काम सोपवलं जातं. आता पालखी मार्गाचा विकास करण्याचं काम PWD मार्फत, MSRDC मार्फत वगैरे केलं जातं आणि ती मंडळी मग या सर्व कामामध्ये व्यवस्थितपणे ते काम पूर्ण करतात आणि त्याचा आढावा, त्याचा रिव्ह्यू घेतला जातो. याच्यामध्ये ते काम वेळेत पूर्ण होईल याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची असते. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हे मुक्कामाची ठिकाणं आहेत किंवा विसाव्याची ठिकाणं आहेत त्या ठिकाणची पण व्यवस्था फार महत्त्वाची असते. मुळामध्ये जेव्हा वारकरी तिथं जातात ते चालून दमलेले असतात, थकलेले असतात आणि त्यामुळं तिथं गेल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची झोपण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयांची व्यवस्था,
त्यांच्या रात्रीच्या सुरक्षिततेच्या बाबतीमधली सर्व व्यवस्था, याचं नियोजन प्रशासन जसं करतं त्याच्याबरोबर स्थानिक जे गावकरी असतात, सरपंच असतात, ग्रामपंचायतीचे सदस्य असतात, इतर सेवाभावी संस्था असतात, त्याही मोठ्या प्रमाणावर

0: करत असतात. आणि त्याच्यामुळं एकूणच पंढरपूर म्हणजे पुण्यापासून याळंदी देहूपासून निघालेली ही वारी पंढरपूरपर्यंत पोचेपर्यंत या सर्व ठिकाणी मुक्काम असतील किंवा विसाव्याची ठिकाणं असतील त्या सर्व ठिकाणाची व्यवस्था हा एक फार मोठा नियोजनाचा भाग आहे आणि त्यासाठी या यंत्रणा निश्चितपणे कार्यरत असतात.
1: श्रोतेहो, आषाढी वारी म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही तर लाखो नागरिकांच्या सहभागातून साकार होणारं एक मोठं सार्वजनिक व्यवस्थापनाचं उदाहरण आहे. वारीच्या नियोजनाची सुरुवात अनेक महिने आधी केली जाते. पालखी मार्ग, मुक्कामाची ठिकाणं, वारकऱ्यांची संख्या, वाहतूक व्यवस्था आणि आवश्यक सुविधा यांचा अगदी बारकाईनं अभ्यास केला जातो. आणि याच संदर्भात आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 7:40 झालेली आहेत. आता पुन्हा एकदा आस्वाद घेऊया भावतरंग या भावगीतांच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत आहे आशा भोसले यांच्या स्वरातलं.

आशा भोसले यांनी गायलेलं कवी सौमित्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं श्रीधर फडके यांनी. भावतरंग या कार्यक्रमात आता ऐकूया श्रीधर फडके यांनी गायलेलं हे गीत.

0: श्रीधर फडके यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं खुद्द श्रीधर फडके यांनी. भावतरंग या भावगीताचा कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: आषाढी वारी आनंदवारी, आषाढी वारी आनंदवारी, विठ्ठल नामाची गोडशी दोरी, टाळ मृदुंगाचा गजर भारी, भक्ती रंगली पंढरी दारी, माऊली माऊली मुखी जय घोष, दुमदुमला हरिनामाचा घोष. आषाढी वारी आनंदवारी, विठुरायाच्या भेटीची आसही भारी. आषाढी वारीनिमित्त विशेष कार्यक्रम आषाढवारी आनंदवारी 8 जुलैपासून रोज सकाळी 6:30 वाजता. लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतने, निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार. तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका आषाढवारी आनंदवारी.

लता मंगेशकर यांच्या स्वरातली सुरेश भटांची रचना आपण ऐकली. आणि याबरोबरच आजचा भावतरंग हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. श्रोते हो, यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या. समाचार प्रभात आणि मॉर्निंग न्यूज आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. राष्ट्रीय मराठी बातम्या आणि पायी वारी पंढरीची हे दोनही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशाच्या 20 राज्यांमधल्या 75 अमृत रेल्वे स्थानकांचं काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं. अमृत भारत स्थानक योजना ही जगातली सर्वात मोठी स्थानकांच्या पुनर्विकासाची योजना असून 1,570 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह हे काम करण्यात आलं आहे. काल लोकार्पण झालेल्या 75 स्थानकांमध्ये महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. विकास भी विरासत भी म्हणजेच विकासासोबत वारशाचंही जतन हे सूत्र ठेवून या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यातून स्थानिक संस्कृती वारसा आणि स्थापत्यकलेचंही दर्शन घडेल अशा पद्धतीनं या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधान

प्रधानांच्या हस्ते दोन नव्या रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तसंच जवळपास 5,500 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधांचंही उद्घाटन करण्यात आलं. तत्पूर्वी हरियाणात जिंद इथं काल सकाळी पंतप्रधानांनी देशातल्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे जिंद ते सोनीपत या मार्गावरून धावणार आहे. ही गाडी रचनेपासून ते निर्मितीपर्यंत पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे. त्यामुळे ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. तर देशातली पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या रेल्वेत हायड्रोजनचं रुपांतर वाफेत होत असल्यामुळे ती धावताना होणारं कार्बन उत्सर्जन शून्य आहे. यामुळे भारत आता हायड्रोजनवर चलित रेल्वेगाड्या चालवणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात सामील झाला आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये समाधानकारक प्रगती होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. समाज माध्यमावरील एका पोस्ट संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हा खुलासा केला. जपान भारताला E20 श्रेणीतील ट्रेन पुरवणार आहे, मात्र ती 2030 सुरुवातीलाच उपलब्ध होईल. सध्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं बांधकाम वेगानं सुरू आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2027 कार्यान्वित होईल असंही जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना बुलेट ट्रेनच्या कामातील प्रगतीबाबत माहिती देताना सांगितलं. येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं सरकारनं उद्या राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सरकारकडून राजकीय पक्षांना केलं जाण्याची शक्यता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या 3 पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज ते भारत बांगलादेश सीमेजवळील जुमागाच इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीला भेट देणार आहेत. या भेटीवेळी ते BSF जवानांशीही संवाद साधणार असून प्रहरी संमेलनाला संबोधित करतील. तसंच ते वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याबरोबरच BSFशी संबंधित विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल टालिन इथं एस्टोनियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्गस साखना यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, डिजिटल परिवर्तन, सायबर सुरक्षा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात भारत इस्टोनिया सहकार्य वाढवण्याच्या विविध मार्गांविषयी चर्चा केली. भारत युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी अंतिम निष्कर्षाप्रत पोहोचल्यानंतर आता नवीन संधी निर्माण करण्याबाबतही त्यांनी आपले दृष्टिकोन मांडले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात 138.1 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशानं या प्रकल्पांचं काम हाती घेण्यात येत आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होण्याबरोबरच प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात SIRला 10 मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेतयात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 मृत्यू झाला तर 22 जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील आवदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
होर्मुझच्या सामुद्र

0: दूरध्वनीवरून सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र झाला असून अमेरिका आणि इराण यांनी काल पश्चिम आशियातील परस्परांच्या पायाभूत सुविधा आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून आणखी हल्ले केले. इराणची लष्करी क्षमता आणखी कमकुवत करण्याच्या उद्देशानं हल्ल्यांची व्याप्ती वाढवत सलग सातव्या दिवशी विशेषतः पूल आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करून हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं काल रात्री केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या दक्षिण भागातील होर्मोझगन प्रांतातील पूल उद्ध्वस्त झाल्याचं इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीनं म्हटलं आहे. मेक्सिकोच्या दक्षिण किनारपट्टीलगतच्या भागाला काल 7.4 तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपामुळे तूर्त तरी कोणत्याही नुकसानीचं वृत्त नसल्याचं मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सुनामीचा धोका लक्षात घेता खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांवर जाऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधू हिची लढत आज चीनच्या चेन युफेईशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीतल्या कालच्या सामन्यातून जपानच्या नोझोमी ओकुहारा हिनं माघार घेतल्यामुळे पीव्ही सिंधूनं अंतिम 4 खेळाडूंच्या उपांत्य फेरीत धडक मारली. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात आज मियामी स्टेडियमवर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 2:30 हा सामना सुरू होईल. वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गारफिल्ड तथा गॅरी सोबर्स यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. अष्टपैलू खेळाडू असलेल्या सोबर्स यांनी 1954 ते एप्रिल 1974 या आपल्या कारकिर्दीत 93 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 8,032 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 235 बळी घेतले होते. क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू असा नावलौकिक असलेल्या सर गॅरी सोबर्स यांचा क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजला मानाचं स्थान मिळवून देण्यात मोलाचा वाटा होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच
2: आकाशवाणी प्रसारित करीत आहोत. पायी वारी पंढरीची या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत. आज आपण ऐकणार आहोत तरडगाव ते फलटण दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी. निवेदन अजय गिजरे आणि श्रेया गोलेवडेकर. तंत्रसहाय्य वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत. सादरकर्ते प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती आहे.

श्रुतः रामकृष्ण हरी नाम तेचि रूप रूप तेचि नाम नामारूप भिन्न नाही नाही. संत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे नामात आणि रूपात तादात्म्यता दर्शवणारी ही वारी. आळंदीहून निघालेला भक्तांचा हा महामेळा जस जसा पंढरपूरकडे सरकत जातो तस तसा तो अधिकाधिक विठ्ठलमय होऊन जातो.

0: माऊली माऊली हा एकमेकांना संबोधण्याचा मंत्र, तर रामकृष्ण हरी हा जपोमंत्र. या दोन मंत्रांनी सारं भारावलेलं वातावरण, वारीचा हा प्रचंड ओघ आणि या मंत्रांनी घुमून राहिलेलं हे वातावरण, हे सारं न्याहाळताना विठू माऊलीच साक्षात या साऱ्यांसोबत विराजमान आहे. हा सारा मेळाच एक विठ्ठल आहे आणि पुन्हा तोच माऊलीच्या ओढीनं पुढं नेतोय आणि चालतोही आहे असा भास व्हावा.
1: तरळगावहून फलटणसाठी पालखीनं प्रस्थान ठेवलं. दरम्यान निंबोरे इथं दुपारच्या विसाव्यासाठी पालखी विसावली असता उन्हाबरोबरच पावसाच्या सरींनी सुद्धा हजेरी लावली, त्यामुळं वातावरण उल्लसित झालं.
2: नमस्कार माऊली. नमस्कार. नमस्कार. श्रीराम गावंडे, आमची कानिफनाथ महाराज दिंडी, बुलढाणा. बुलढाण्यावरून आळंदी, आळंदीवरून पंढरपूर, आणि पंढरपूरवरून परत बुलढाणा.
3: एखादा अभंग वगैरे घे.

0: धन्यवाद रामकृष्ण हरी
1: रामकृष्ण।
2: श्रोते हो, दिनांक 17 रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं तरडगावहून फलटणसाठी प्रस्थान ठेवलं। दरम्यान आदल्या दिवशी लोणंदहून निघाल्यानंतर चांदोबाचा लिंब या ठिकाणी उभं रिंगण सोहळा पार पडला। अत्यंत मनोहारी, डोळ्यांचं पारणं फेडणारा हा क्षण वारकऱ्यांनी मनात साठवून ठेवला आणि पालखीसोबत पुढच्या प्रवासाची ऊर्जाही त्यांना मिळाली। उभं रिंगण पार पडल्यानंतर अश्व ज्या मार्गावरून धावतात ती पावन माती कपाळी लावण्यासाठीही लगबग उडाली। या उभ्या रिंगणाचं अधिक वर्णन करतायत संस्थानचे कर्णेकरी बल्लाळेश्वर वाघमारे।
3: श्रोते हो, वारीमध्ये निंबोर्णे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। पालखी स्थळी बल्लाळेश्वर गुणशंकर वाघमारे हे कर्णेकरी आहेत, तर त्यांच्याशी आपण बोलतो आहोत। तर थोडस आपण त्यांच्याकडून चांदोबाचा लिंब या ठिकाणी जे उभरिंगण होतं त्याचं एक वर्णन त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि कर्णेकरी म्हणून त्यांची काय जबाबदारी आहे ते पण थोडंसं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार माऊली।
4: नमस्कार। जय हरी रामकृष्ण हरी।
3: आता काल तुम्ही चांदोबाचा लिंब इथलं रिंगण अनुभवलं, त्याचं वर्णन आमच्या श्रोत्यांसाठी सांगा।
4: रिंगणाचा असा अनुभव आहे की माऊलींचा जो अश्व आहे ते पुढं 27 नंबर दिंडी असते, त्या 27 नंबर दिंडीपासून चोपदार जे असतात माऊलींच्या पालखी सोहळ्याचे ते चोपदार ओळी करत जातात। ओळी केल्याच्या नंतर मध्ये कोणी चप्पल बूट ते कोणी काढायचं नसतं, मग त्याच्यानंतर देवाच्या रथापर्यंत ओळी करत जातात आणि रथाच्या मागं बी ओळी होतात। रथाच्या मागं ओळी झाल्या की त्याच्यानंतर टाईमनुसार माऊलींचा अश्व पहिला जरी पटक्याचा जो झेंडा आहे भोपळे दिंडी म्हणून तो सोडला जातो, म्हणजे याचा अर्थ माऊलींचा अश्व आता येणार आहे थोड्या वेळात आणि त्याच्यानंतर थोड्या वेळात माऊलींचा अश्व धावायला लागतो। उभ्या रिंगणाचं महत्व असं आहे की साक्षात माऊलींना तो घोडा प्रदक्षिणा मारतो रथाला आणि रथाला प्रदक्षिणा मारून त्या घोड्याचं स्वागत होतं, त्याला हार गाठले जातात, त्याला माऊलींच्या पादुका बसले पेढे किंवा काय खाऊ असेल तो प्रसाद सगळा दिला जातो आणि त्याच्यानंतर परत पुढे घोडे सोडले जातात। घोडे सोडल्याच्या नंतर हे उभं रिंगण संपलं जातं।
3: साधारण हा सोहळा किती वेळाचा असतो?
4: साधारण हा सोहळा आल्यातले झाला तर एक तासाचं नियोजन असतं सगळं, त्याच्यानंतर आरती असती, आरती आली की सोहळा पुढे सरकतो।
3: आता हा काल किती वाजता सोहळा संपन्न झाला असं म्हणूया आपण?
4: 3:30-4 दरम्यान संपन्न झाला
3: आणि
4: त्याच्यानंतर पालखी तरडगावला मुक्कामी ठिकाणी आली।
3: आता तुमच्याकडे कर्णेकरी म्हणून पण जबाबदारी आहे, तर ती काय आहे ते पण ऐकायचंय।
4: कर्णा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा कर्णा, हा संपूर्ण पितळाचा कर्णा आहे आणि ही आमची माऊलीच्या मंदिरात ही जी सेवा करण्याची आहे ही चौथी पिढी आहे। माझी दोन्ही मुलं आळंदीत आत्ता आरती करतात, मी इथं आहे, वडील आहे तिथं, मला नाही म्हणलं तरी आता 2005 पर्यंत

0: वारी करतोय आणि वारीच्या रस्त्यानी जो करणा असतो तो करणा हा माऊलीचा वाजवला जातो. ह्याच्यामध्ये विसाव्याला ज्या वेळेला टेकतात पालखी त्यावेळेला भजन चालू असतं साईडनी ज्ञानोबा तुकाराम ह्या भजनात. ज्या वेळेला माऊलींची पालखी विसावे टिकती त्यावेळेला तो करणा होतो की आता सगळे वारकरी शांत होतात. मग ज्याचे कोण नाश्त्याला कोण भाकरी काय जे आणले गठुडं भाविक लोक गावातली लोक जे आणून देतात ते संपूर्ण खातात. खाल्ल्याच्या नंतर मग पहिला करणा होतो. मग पहिला करणा झाला म्हणजे काय वारकरी सज्ज होतात, चला आता आपल्याला निघायचंय. मग दुसऱ्या करण्याला वारकरी दिंडी देऊन थांबतात जाग्याव, त्यांची पिशवी घेऊन त्यांच्या वगैरे सगळं सज्ज राहतात, टाळ घेऊन पताका घेऊन सगळे सज्ज राहतात. दुसऱ्या करण्याला घोडे काढले जातात आणि तिसऱ्या करण्याला देवाचं प्रस्थान होतं. म्हणजे पुढच्या विसाव्या करता आपण माऊलींना प्रस्थान करत असतो. हे नित्यक्रम रोजचा चालू असतो. ज्या वेळेला माऊलींची संध्याकाळी समाज आरती असती, समाज आरती म्हणजे काय, समाजाच्या समोर महाआरती, त्याच्यामध्ये भक्त करण्यामध्ये आरती ज्ञान राजा महाकैवल्य केजा ही संपूर्ण आरती करण्यामध्ये म्हणली जाते तोंडाने. याला काही मशीन नाही काही नाही, हे तोंडाने म्हणतो आम्ही. आणि त्याच्यानंतर निळोबरायांनी रचलेली प्रपंचरत्न सर्व ही भोगून दाखली, अनशापासून देहबुद्धी हारिली, वैराग्याची निष्ठा प्रकट दाखवली, ही जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आरती नंतर म्हणली जाते. आणि त्याच्यानंतर समाज आरती संपली जाते. मग प्रत्येक जण ज्याच्या ज्याच्या तंबूमध्ये रावटीमध्ये जाऊन आराम करतो. दुपारतीच्या वेळेला बी करणा होतो, सकाळी पहाटची आरती असते, पहाटच्या आरतीच्या वेळेला बी आधी करणा होतो आणि मग पहाटची आरती. हा जो नित्यक्रम आहे आळंदीपासून ते पंढरपूर, पंढरपूरपासून ते परत आळंदीपर्यंत परतीचा प्रवास म्हणतो त्याला, हे संपूर्ण हा महिना कालावधी हा सतत माऊलींच्या जयघोषामध्ये चालत असतो. जय हरी, रामकृष्ण हरी.
1: धन्यवाद माऊली, ही सगळी माहिती दिल्याबद्दल. रामकृष्ण हरी.

तुझे नाम गोड़ा तुझे रूप गोड़ा तुझे नाम।

0: संत सोयराबाई म्हणतात, नाही भेदाचे ते काम पळोनी गेले क्रोध काम. वारी म्हणजेच एक तपश्चर्या आहे, ती सुद्धा पुन्हा पुन्हा दरवर्षी करायची. आषाढ महिना लागताच ओढ लागते विठू दर्शनाची, आस लागते वारीची, नवविधा भक्तीचा प्रत्यय आणून देणारी ही वारी. कोणी न बोलावता, कोणी न सांगता पावलं आपसुक वारीच्या वाटेवर एकत्र येतात. संसाररूपी सारी बंधनं गळून पडतात आणि माऊली या एकाच बंधनानं जोडलं जाऊन अध्यात्मात चिंब भिजतात, नाहून निघतात. वर्षभराची ऊर्जा आनंद त्यांना इथंच गवसतो, तोच पुन्हा पुन्हा येण्यासाठी भाग पाडतो.
1: कमलाकर अंकुशे,
2: नारायण मोहोळकर,
3: जगदीश रांदळ,
2: लातूरहून आलो माऊली.
4: किती वर्ष करताय वारी?
2: 8 वर्ष झालं.
4: तुमच्या तर ही सायकल आहे, तुम्ही कोण कोण आलाय बरोबर?
1: जवळजवळ मला 10-15 वर्ष झाले वारी करतोय, एक वारी चुकली नाही आतापर्यंत. आपल्याला घडतं त्याच्या जीवर चालतो.
4: वारी केल्यामुळे काय वाटतं तुम्हाला, काय मिळतं?
1: मला आनंद मिळतो, एवढा आनंद मिळतो, मुक्त होतो या वारीमध्ये. घरचा कुठला विचार येत नाही ना, काय नाही, मागचा पुढचा काही नाही विचार येत. सुख शांती याच्यातच,
2: आत्म्याला शांती आहे तर सगळं शांती आहे. 11 महिने आज शांती राहणारच झाली आत्म्याला.
4: वर्षभरासाठी ऊर्जा मिळते.

0: तुम्हाला भजन एखादं म्हणताय.
1: मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, जाईन म्हणते माहेरी, या पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, या पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत. डोळ्यात भरला ज्ञानोबा, डोळ्यात भरला ज्ञानोबा,

0: या वारीमध्ये गेली 40 वर्ष माऊलींच्या नैवेद्य सेवेमध्ये कार्य करणाऱ्या गयाबाई निळे यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या,
1: माझं नाव गयाबाई शिवाजी निळे आणि मी परभणी जिल्ह्यातून आलेली आहे. परी इथं मला 40 वर्ष झालं ही सेवा मी करीते. गावाचं नाव महापुरी. आम्हाला वारी आली की आनंद वाटतं आणि प्रत्येक तलाव आम्ही स्वयंपाक करतो. आम्हाला ही आवड आहे.
2: वय किती तुमचं?
1: 70.
2: कुठं कुठं थांबलं जातं?
1: येताना ह्याच्यातून निघालं पंढरपुरातून की आपलं वाकरी. वाकरी झाली मग हे बाकीची गावं चालू.
2: वाकरीनंतर कुठल्या कुठल्या टप्प्यावर असा तळ असतो जेवणाचा?
1: फलटणला असतं, जेजुरीला असतं दुपार, जाताना मुकाम असतं, येताना दुपार असते, असं असतं जे.
2: बरं,
1: माऊलीच्याच पालखीत असतो. मग बाकीच्या दिंड्या किती हजारो लाखो आहेत.
2: आणि इतके वर्ष झालं तुम्ही करताय, कसं वाटतंय तुम्हाला?
1: आनंद वाटतं. कधी आता हे मुकाम हे असे ध्यानात येते तर हयावारी 2 महिने म्हणता सगळं आठवत, मुकाम आठवते. कधी जाईन कधी नाही सगळं आनंद डोळे भरून येते. असं रडा येत. आमच्या जोडीदारने येत, कोणाला 4 वर्ष झालं, कोणाला 10 वर्ष झालं, कोणाला मयाहून आणखीन 50 वर्ष झालं असं. एक मयासारखीच आहे जोडीदारी. आणि दर्शन आम्हाला एकादशीच्या दिवशी नेते पांडुरंगाच्या आणि मोकळं दर्शन असतं आम्हाला.
2: आणि जेव्हा ही पालखी माघारी फिरते तेव्हाचं नियोजन कसं असतं?
1: तेव्हा तर 2000 लोकांचं जेवण आहे. आता आम्हीच करतो.
2: हे असंच पालखी माघारी जाते तेव्हा असंच नियोजन?
1: एवढे नसते लोक.
2: आता साधारण किती लोकांचं जेवण बनवता तुम्ही?
1: आता आम्ही 500, 1000, 1500 म्हणजे. मग आपले कसे की हे तंबूवाले, रथवाले, बैलवाले ह्याला जेवण आम्ही करतो.
2: आणि ह्यात तुम्हाला आनंद आहे?
1: आनंद आहे.
2: जोपर्यंत व्यवस्थित शरीर चालते तोपर्यंत ही सेवा अखंड राहते.
1: तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहे. आता काय सांगा, मुलीचा मग काय झालं नाही मला.
2: होय,
1: माऊलीचा आपल्याला उपकार
2: आहे.
1: राणी म्हणतात अशा वयात बाई करी ती.
2: रामकृष्ण
1: रामकृष्ण हरी अनुरंगा माऊली.
3: माऊली नमस्कार. रामकृष्ण हरी.
4: रामकृष्ण हरी. माझं नाव ज्ञानेश्वर नंदकुमार क्षीरसागर. आमच्या दिंडी सोहळ्याचं नाव केदारनाथ दिंडी सोहळा. निनाम पाडळीची आहे आपल्या सातारा जिल्ह्यातली. रथाच्या मागे आमचा 134 नंबर आहे दिंडीचा. वारी करतोय मी. मला आता जवळजवळ आता हे 13वा वर्ष आहे.
3: तर एखादं भजन कुठलं तरी सादर करणार?
4: हा, करू.

मकर कुंडले तपती श्रवाणी कंटी कौस्तुभमणी विराजित कंटी कौस्तुभमणी विराजित कंटी कौस्तुभमणी विराजितो। आता आमच्या संप्रदायात शेवटच्या कडव्याला चाल दुसरी असते। तू का म्हणे माझे हे की सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने आवडी।

0: तांबर अवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान।
1: आजच्या 21व्या शतकातील वारीकडे बघताना 13व्या शतकात ज्यांनी विश्वाच्या कल्याणाचं पसायदान मागितलं त्यांनी दिलेल्या मार्गावरून आणि मंत्रासोबत आज वैश्विक वाटचाल

0: होऊ लागली आहे. मानवजातीच्या कल्याणाच्या हेतूसाठी, परमोच्च आनंदाच्या निधानासाठी, उपदेशासाठी सुरू झालेली ही वारी आज स्वतःच एक चालतं बोलतं विद्यापीठ होऊन गेली आहे. वाणीपेक्षा कृतीतून काही घडवणारी.
1: श्रोत्या, 17 तारखेला फलटण इथं विसावलेला हा वैष्णवांचा मेळा विठुरायाच्या ओढीनं पुढं सरकतोय. फलटणचा मुक्काम संपवून आज विडणी, पिंपळद, निंबळक फाटा असे साताऱ्यातील टप्पे पार करत जिल्ह्यातल्या शेवटच्या बरड या ठिकाणी तो विसावेल. सातारकरांचा भावपूर्ण निरोप घेऊन बरड येथील मुक्कामानंतर सातारा

0: पिंपळद निंबळक फाटा असे साताऱ्यातील टप्पे पार करत जिल्ह्यातल्या शेवटच्या बरड या ठिकाणी तो विसावेल. सातारकरांचा भावपूर्ण निरोप घेऊन बरड येथील मुक्कामानंतर सातारा जिल्ह्यातून पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल. पुढील वर्षी पुन्हा माऊलींच्या भेटीची आस घेऊन आपण पुन्हा भेटूच. तोपर्यंत आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो.
1: रामकृष्ण हरी.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 9:38 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अर्थनीती. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गुंतवणूक आणि आर्थिक उद्दिष्ट याविषयी चंद्रकांत अमृतकर यांची मुलाखत.
1: श्रोते हो, ऐकूया अर्थसाक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
2: अमृत टूर्स अँड ट्रॅव्हल्स. पत्ता: अमीर अव्हेन्यू कॉम्प्लेक्स, शॉप नंबर 2, सेंट्रल बस स्टँड रोड, छत्रपती संभाजीनगर. कॉल 9907-43-70-70 आणि ब्रँच ऑफिस राजपूत पेट्रोल पंप जवळ पंढरपूर वाळूज. कॉल 9822-04-09-49. अमृत टूर्स अँड ट्रॅव्हल्स.
1: नमस्कार श्रोते हो, अर्थनीती या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं स्वागत करते. आजचा विषय आहे गुंतवणूक आणि आर्थिक उद्दिष्ट. याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत चंद्रकांत अमृतकर सर. चंद्रकांत अमृतकर हे गेल्या 40 वर्षांपासून गुंतवणुकीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. अमृतकर सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
3: धन्यवाद मॅडम.
1: अमृतकर सर, फक्त पगारावर अवलंबून राहून आपली संपत्ती वाढू शकते का बरं?
3: आपल्याकडे एक खूप चांगली म्हण आहे, धैर्य हरी पलंगावरी. ही म्हण का पडली असेल त्याच्या थोडस मी खोलात शिरलो. मला एक लक्षात आलं की फार पूर्वी घरं कुटुंब मोठे असायची, घरात अनेक लोक असायची, 5-5, 6-6 भावंड असायची. मला असं वाटतं की ही जेव्हा केव्हा म्हण पडली त्याचं कारण असं असेल की घरातल्या 2 किंवा 3 लोकांनी जरी काम केलं तरी पूर्ण घर हे व्यवस्थितपणे चालू शकायचं, त्यांची आर्थिक गरजा व्यवस्थित भागायच्या. त्याच्यामुळे कदाचित एखाद्याने काम नाही केलं त्याला जरी वाटलं की बाबा मी पलंगावर जरी बसून राहिलो तरी मला हरी पलंगावर देणार आहे हा माझा एक अंदाज आहे. त्याच्यामुळे कदाचित ही म्हण पडली असेल. आताची परिस्थिती अशी बदललेली आहे की घरातल्या सदस्यांची संख्या कमी झालेली आहे, त्याला आपण न्यूक्लिअर फॅमिली बोलतो. आम्ही दोघांनी आमचे दोनचे आता आम्ही दोघांनी आमचं एक असं झालेलं आहे आणि नवरा आणि बायको दोन्ही मिळून आज दिवसभर काम करतात, कष्ट करतात आणि पैसे मिळवतात.

0: ज्यावेळेस परत मंथ एंड येतो त्यावेळेस असं वाटतं की अरे आपण दोघांनी पैसे कमवले मग पैसे पुरत का नाही, तर पैसे पुरत नाहीत त्याचं कारण असं आहे की आपण आपल्या असलेल्या गरजा वाढवणे. आता प्रत्येकाला स्वातंत्र्य पाहिजे, प्रत्येकाला वेगळं घर पाहिजे. घर घ्यायचं असेल तर पैशांची आवश्यकता आली, पैसे पाहिजे असतील तर जास्त पैसे कमवायला लागतात ही एक गरज निर्माण झाली, आणि मग एकट्याच्या पगारावर होत नाही म्हणून दोघांनी नोकरी करण्याची गरज सुरू झाली. तर जसा हा काळ बदलतो तसं आपल्यालाही बदललं पाहिजे. पूर्वीचे लोक असं म्हणायचे की बाबा रे अंथरूण पाहून पाय पसर, म्हणजे याचा अर्थ असा झाला की तुझ्या खिशात जेवढे पैसे असतील त्या पैशांवरच तुला जे काही करायचं असेल ते कर, ती रक्कम बघूनच तू तुझे खर्च ठरव आणि तुझा संसार चालव, असा त्याचा अर्थ होता. आत्ताच्या परिस्थितीमध्ये असं आहे की खर्च कमी होत नाही, मला दुसरा पर्याय काय, तर दुसरा पर्याय असा आहे की मी असं म्हणतो की अंथरूणही पसरवायचं आणि पायही पसरवायचे. म्हणजे अंथरूणही तुमचं मोठं झालं पाहिजे आणि पाय सुद्धा तुमचे मोठे झाले, की पगाराचं जे काही उत्पन्न येतं ते पुरेसं होत नाही कारण खर्च खूप वाढलेले आहेत, महागाई वाढलेली आहे आणि आपली स्वतःची जीवनशैली बदललेली आणि सगळीकडे एक स्पर्धा सुरू झाली, चढाओढ आहे की समजा माझ्या शेजाऱ्याने काही घेतलं असेल तर मला त्याच्यापेक्षा अजून काय चांगलं घेता येईल किंवा मला ते कसं वापरता येईल, ही स्पर्धा आता मित्रांमध्ये आहे, नातेवाईकांमध्ये आहे आणि गावात सुद्धा आहे. आपल्याला जर एक चांगलं जीवन जगायचं असेल, सगळ्या गोष्टींचे आपल्याला आनंद घ्यायचा असेल, तर आपल्याला पगाराव्यतिरिक्त उत्पन्न येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता पगाराव्यतिरिक्त उत्पन्न कसं येऊ शकतं याचे 2-3 गोष्टी आहेत की तुम्ही जिथं कुठं काम करतात तिथं तुम्हाला जास्तीचे तास काम करून ओव्हर टाइमच्या रूपाने तुम्हाला पगार मिळू शकतो, किंवा तुम्ही जे काही काम करत आहात ते कामाचे तास संपल्यावर तुम्हाला दुसरं काही काम करणं शक्य आहे का तर ते काम करता येईल की जेणेकरून तुम्हाला तुमच्या उत्पन्नामध्ये भर घालता येईल. याला आपण ऍक्टिव्ह इन्कम म्हणतो. ऍक्टिव्ह इन्कमचा अर्थ असा आहे की जे पैसे कमवण्यासाठी मी स्वतः माझं शरीर खर्च केलेलं आहे, माझा वेळ खर्च केलेला आहे, माझी बुद्धी खर्च केलेली आहे आणि मी काम केलेलं आहे, कष्ट केले आहे, तर त्यावेळेस ते पैसे मिळतात. तिसरा एक खूप चांगला पर्याय आहे की तुम्ही तुमचं उत्पन्न काही न करता सुद्धा वाढवू शकता. तर त्याचं कारण असं आहे की समजा तुम्ही जे काही पैसे कमवलेले आहेत, कमवलेले पैसे तुम्ही योग्य ठिकाणी जर गुंतवले तर गुंतवलेले पैसे जे तुम्हाला संपत्ती निर्माण करून देणार आहेत किंवा जे तुमचे पैसे वाढणार आहेत ते सुद्धा तुमचं एक प्रकारचं उत्पन्नच आहे. फक्त एकच आहे की ते उत्पन्न डायरेक्टली आपल्या हातात येत नसल्यामुळे ते आपल्याला लक्षात येत नाही, त्याला आपण म्हणतो पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कमचा अर्थ असा आहे निष्क्रिय उत्पन्न. शब्दशः अर्थ जर लावला आपण तर कुठलंही कार्य न करता वाढलेले पैसे किंवा मिळालेले पैसे. तर हे केव्हा शक्य आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमचे गुंतवलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवले असतील, त्याच्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळत असेल की जो महागाईपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला ते निश्चितच पॅसिव्ह इन्कम किंवा निष्क्रिय उत्पन्न असं आपण त्याला म्हणू शकतो. आधी जे मी या 2 गोष्टी सांगितल्या त्याप्रमाणे जर आपण त्याच्यावर अंमल केला तर आपण अतिरिक्त उत्पन्न आपण करू शकतो किंवा आपल्याला उत्पन्न वाढवता येत.
1: अमृतकर सर, मग लहान रकमेपासून जर आपण गुंतवणूक सुरू केली तर प्रत्यक्षात त्याचा काय फरक पडू शकतो? बरं,
0: खरं म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी रक्कम लहान आहे की मोठी आहे हा विषय फार महत्वाचा नाही. महत्वाचं हे आहे की तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात कधी करा. तुम्ही जितकी गुंतवणूक लवकर कराल तितके ते पैसे वाढत जातात. त्याच्यामध्ये एकच आहे की त्याला कंपाउंड होत जातात पैसे. एखाद्या व्यक्तीने 10,000 रुपये महिन्याला सुरुवात केली वयाच्या 40व्या वर्षी, तर त्याचे जे काही वयाच्या 60व्या वर्षी जे पैसे तयार होणार असतील, म्हणजे परताव्याचा दर जो काय असेल, 10% असेल, 12% असेल, कदाचित 15% पण असेल, तर ती होणारी त्यावेळेसची रक्कम आणि तीच एखाद्या व्यक्तीने 5,000 रुपयांनी जर दर महिन्याला सुरुवात केली असेल पण ती वयाच्या 30व्या वर्षी केली असेल किंवा वयाच्या 25व्या वर्षी केली असेल, तर कदाचित ती याच्यापेक्षा जास्त रक्कम होते. जास्त रक्कम गुंतवलेली म्हणून खूप जास्त पैसे वाढतील असं नाहीये. कमी रक्कम गुंतवून लवकर जर सुरुवात केली आणि खूप जास्त दिवसासाठी आपण जर ती गुंतवित राहिलो तर त्याचे पैसे जास्त तयार होऊ शकतात, हे आपण कॅल्क्युलेशन करूनही पाहू शकतो.
1: सर, मग 500 किंवा 1,000 रुपयांची जर नियमित गुंतवणूक दीर्घकाळात काय बदल घडून आणू शकते? बरं, मग कमी पगार आहेत तर अशा लोकांनी जर 500 किंवा 1,000ची नियमित गुंतवणूक केली तर त्यांना काय फरक मिळू शकतो?
0: माझ्याकडे जे पालक लोक येतात किंवा गुंतवणुकीसाठी जे कपल येतात किंवा सिंगल पण येत असतील, त्यांना मी आवर्जून सांगतो की तुमच्या घरात लहान मुलं किती आहेत. समजा एखाद्या मुलाचं जर वय 18 वर्ष झालं असेल, म्हणजे सज्ञान जर झाला असेल मुलगा, तर मी त्यांना सांगतो की त्याचं पॅन कार्ड काढा, आजच आधार कार्ड असतं जनरली, पॅन कार्ड घ्या आणि त्याच्या नावाने तुम्ही दर महिन्याला 1,000 रुपयेच गुंतवायला सुरुवात करा. एक उदाहरण आहे अशाच एका ओळखीच्या व्यक्तीचं, मी त्यांच्या मुलाच्या नावाने 1,000 रुपये महिन्याची गुंतवणूक सुरू केली आणि तो 20 वर्षाचा असताना ती सुरुवात केलेली आहे. तो रिटायरमेंटचं स्कीम आहे. मी त्यांना असे कॅल्क्युलेशन सांगितलं की जर तुमच्या ह्या मुलांनी हे पैसे सतत 40 वर्ष भरत राहिला तर तो पूर्ण 40 वर्षामध्ये 4,80,000 रुपये गुंतवतो, कारण 480 महिने होतात 40 वर्ष, म्हणजे तर याचे 2 कोटी रुपयापेक्षाही जास्त रक्कम मिळू शकते. दर महिन्याला 1,000 रुपये गुंतवून जर ती 40 वर्ष ठेवली आहे, हा नियमित शब्द जो आहे तोच महत्वाचा आहे. आणि जर तुम्ही ती नियमित गुंतवत राहिलात, समजा जर 15% रिटर्न आले, जे येतील असं नाही, पण जर 15% रिटर्न आले किंवा परतावा आला तर ते 3

0: कोटी रुपये सुद्धा होऊ शकतात, इतकी मोठी तफावत आहे. आणि हे जर त्याने 18 वर्ष जर सुरू केले असते तर कदाचित 3.5-4 कोटी पण मिळाले असते. हे आकडे जरी मोठे असले आपल्याला असं वाटतं की नाही हे शक्य नाहीये, पण ते शक्य आहे. इथं सगळ्यात महत्वाचं एकच आहे की लवकर सुरुवात केली, म्हणजे नियमित आपण ते करत गेलो आणि पैशांना तुम्ही कंपाऊंड व्हायला मदत केली, कंपाऊंड झालेत पैसे. म्हणजे आपण म्हणतो ना जगातलं 8वं आश्चर्य काय, तर ते कंपाऊंड हे जगातलं 8वं आश्चर्य असं सगळे सांगतात.
1: आणि असे होत असेल सर की आजकाल नवीन भरपूर स्कीम निघाल्या आहेत, वर्षाच्या आतल्या बाळापासून आपण पैसे गुंतवणूक करू शकतो आहोत, तर तेव्हापासून केलेलं तर मला वाटतं त्या याच्यात तर खूप मोठी तफावत असणार आहे.
0: म्हणजे तो अब्जाधीश म्हणूनच मोठा होईल. समजा अगदी 0 वयाला जर सुरुवात केली आणि मोठी रक्कम जर दर महिन्याला टाकत गेले तर तो ज्यावेळेस 17 होईल त्यावेळेस तो अब्जाधीश झालेला असेल.
1: अगदी.
0: तर मी युवकांनाही बऱ्याच वेळेस असं आवाहन करतो, ज्यावेळेस तुम्ही नोकरीला सुरुवात करता त्यावेळेस तुमच्याकडे स्वप्नही फारसे नसतात, माहितीही फारशी नसते,
1: जबाबदाऱ्या
0: तर नसतातच नसतात. न्याय वडील आपले सगळी जबाबदारी घेतच राहतात. पण जर तुम्हाला खूप चांगला पगार मिळत असेल तर त्या चांगल्या पगाराचं नियोजन कसं करता येईल याचा जर तुम्ही अगदी सुरुवातीपासूनच विचार केला तर ते निश्चितच लाभदायी आहे.
1: थेंबे थेंबे तळे साचे हा यातला प्रकार आहे.
0: मॅडम, याच्यामध्ये मला थोडस बदल करायचा आहे. थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण आहे. आता याच्यात असा बदल झालेला आहे की थेंबे थेंबे तळे नव्हे, थेंबे थेंबे महासागर साचे.
1: वा वा वा,
0: हे सिद्ध झालंय बऱ्याच.
1: अमृतकर सर, मग आर्थिक उद्दिष्ट ठरली नाहीत तर बचत आणि गुंतवणूक दोन्ही दिशाहीन ठरतात का बरं?
0: आपण हेच जर नाही ठरवलं की आपल्याला कुठल्या गावाला जायचंय हेच जर आपल्याला माहीत नसेल तर तुम्ही एसटी स्टँडला, रेल्वे स्टेशनला किंवा एअरपोर्टला जाऊन उपयोग काय? तुम्हाला घराच्या बाहेर निघण्याआधी तुम्हाला हे ठरवलं पाहिजे की मला नेमकं कुठल्या गावाला जायचंय. तसंच गुंतवणुकीचं सुद्धा आहे. गुंतवणूक करताना गुंतवणूक का करायची आहे हे ठरणं आवश्यक आहे. गुंतवणूक कुठल्या कारणासाठी करायची हे सुद्धा आवश्यक आहे. मग त्याच्यानंतरचे प्रश्न येतात की किती दिवसांसाठी, किती पैसे आणि रिस्क किती घ्यायची. पण सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे की उद्दिष्ट ही ठरलीच पाहिजे. उद्दिष्ट जर ठरली तर त्या उद्दिष्टांना अनुसरून तुम्हाला योजना निवडता येतात. तुम्हाला त्याची मुभा आहे की समजा तुम्हाला रिटायरमेंटचा विचार करायचा असेल की मला निवृत्ती वेतन मिळणार नाहीये पण मला निवृत्ती वेतन सारखंच काहीतरी पाहिजे की जे दर महिन्याला माझ्या घरात येत राहील, तर त्याच्यासाठी तुम्हाला तशीच योजना घ्यायला लागेल की जी तुमच्या निवृत्ती वेतनाच्या बरोबरीने काम करेल आणि त्या योग्य टर्मसाठी, योग्य कालावधीसाठी ती गुंतवलेली राहील आणि तिथनं दरमहा पैसे तुम्हाला घेता येतील. त्यामुळे उद्दिष्ट ठरवणं क्रम प्राप्त आहे.
1: खूप छान. अमृतकर सर, आज आपण आकाशवाणीत आणि आपल्या श्रोत्यांना गुंतवणुकीमध्ये आर्थिक उद्दिष्टाचं काय महत्व आहे हे छान समजावून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, अर्थनीती या कार्यक्रमात आपल्याला देखील प्रश्न विचारायचा असेल तर आपण या भ्रमणध्वनी क्रमांकावर आपला प्रश्न विचारू शकता. भ्रमणध्वनी क्रमांक आहे 85-54-93-32-22. भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 85-54-93-32-22. या भ्रमणध्वनी क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेजद्वारे आपण प्रश्न विचारू शकता. कृपया या भ्रमणध्वनी क्रमांकावर कॉल करू नये. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
2: अमृत टूर्स अँड ट्रॅव्हल्स. पत्ता: अमीर अवेन्यू कॉम्प्लेक्स, शॉप नंबर 2, सेंट्रल बस स्टँड रोड, छत्रपती संभाजीनगर. कॉल 99-70-43-70-70 आणि ब्रँच ऑफिस राजपूत पेट्रोल पंप जवळ पंढरपूर वाळूज. कॉल 98-22-04-09-49. अमृत टूर्स अँड ट्रॅव्हल्स.
3: प्रायोजित कार्यक्रम अर्थनीती आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 9:21 झालेली आहेत. आता आस्वाद घेऊया हिंदी चित्रपट संगीताचा. श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ज्यांचा उल्लेख होतो त्या राजेश खन्ना यांचाच स्मृती दिन. तेव्हा आजच्या कार्यक्रमात ऐकूया त्यांच्यावर चित्रित काही गीतं.

मेरे जीवनसाथी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं राहुल देव बर्मन यांनी.

लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं राजा राणी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, राजेश खन्ना यांच्या गीतांचा आस्वाद आपण पुन्हा एकदा घेऊ शकाल 11:05 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. श्रोते हो, आज आहे गायक सुखविंदर सिंग यांचा जन्मदिवस. तेव्हा सुखविंदर सिंग यांनी गायलेलं ताल चित्रपटातलं गीत आता ऐकूया.

सुखविंदर सिंग अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ताल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं ए आर रहमान यांनी. आणि श्रोतेहो, याबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. यानंतर 9:35 पासून उर्दू सेवेचे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात गीतगुंजन, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीचा छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. आकाशवाणी आहे घराघरात, सर्वजणात सर्वांच्या मनात.

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी. FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. सर्वजनात सर्वांच्या मनात.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया अंगार या चित्रपटातलं अनुराधा पोटवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे दीपक पटेकर यांनी.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: लक्ष्मीची पाऊले या चित्रपटातलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरातलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं श्रीधर फडके यांनी.
1: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
2: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
0: श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया रंगत संगत या चित्रपटातलं विनय मांडके, रवींद्र साठे, अरुण हिंगळे, सुदेश भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे अशोक पत्की यांनी.

श्रोते हो रंगत संगत या चित्रपटातलं विनय मांडके, रवींद्र साठे, अरुण इंगळे, सुदेश भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. आणि याबरोबरच आजचा गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. 10:25 आणि 25 सेकंद झालेली आहेत.

श्रोते हो, हरवलेल्या व्यक्तीसंबंधी एक निवेदन आता ऐकूया. वेदिका मनोज मुंदडा ही 19 वर्ष 7 महिने आणि 18 दिवसांची 5 फूट उंचीची मुलगी. नाथ मंदिर लोहिया कॉलनी पैठण, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून हरवली आहे. बांधा सडपातळ आणि केस लांब आहेत. अंगामध्ये लाल रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट तिने घातलेली आहे. पायामध्ये सँडल आहे. तिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. या मुलीजवळ मोबाईल नाही. तरीही या वर्णनाची मुलगी आपल्याला आढळल्यास कृपया नजीकच्या पोलीस स्टेशनशी आपण संपर्क साधावा, असं आवाहन पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पैठण यांच्याकडून करण्यात आलं आहे. हरवलेल्या व्यक्तीसंबंधी निवेदन आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण.

घरातील बालकांना देऊ वेळेवर सकस आणि संतुलित आहार, प्रेमानं भरवू घास आणि गाणी म्हणूया खास, गप्पा गोष्टी करीत भाकरी पोळी वरण भात भाजी कडधान्य फळं सारं काही थोडं थोडं खाण्याची सवय लावूया. आणि हो, हे काम फक्त घरातल्या आईचं नाही तर बाबांचं देखील आहे. याच अशाच सकस संतुलित आहारातून लहानशा बालकांना मिळणार आहे ऊर्जा आणि त्यातनंच साधला जाणार आहे शारीरिक आणि मानसिक विकास. बालकानं विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर आपण देऊया. समजा घरातल्या बालकानं आपल्याला विचारलं की पानांचा रंग हिरवा का, तर बाबांनी उत्तर आवर्जून दिलं पाहिजे, हरित द्रव्यामुळं पानांचा रंग हिरवा आहे. श्रोते हो, त्याच वेळी जेव्हा आपण दिलेलं उत्तर त्याच्या कायम लक्षात राहतं आणि या अशा चिकित्सक वृत्तीनं त्यांचं मन आणखी उल्लसित होतं. हे सारं घडतं अगदी सहज. त्यातून वाढतो कुटुंबातील एकोपा. हसणारं खेळणारं बालक असतं सर्वांचं लाडकं. ते अनुकरणानं

शिकत आणि अनुभवानं शहाणं होतं। आई बाबा आणि मुलांमधलं प्रेमाचं भावनिक नातं सर्वांना आनंद देणारं असतं। चला एकमेकांना जपत हा आनंद आणखी द्विगुणित करूया आणि आदर्श बाबा होऊया, आदर्श पालक होऊया, संस्कार संपन्न पिढी घडवूया।

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
0: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
0: आजच कॉल करा
1: 9637 3549 85.
0: 9637 354985.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. 10:30 होत आहेत. आता आस्वाद घेऊया नये तराणी या कार्यक्रमाचा. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आई मिलन की रात या चित्रपटातलं हे गीत.

आई मिलन की रात या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं आनंद मिलिन यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया जीना तेरी गली में या चित्रपटातलं कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत. गीत आहे रवींद्र रावल आणि संगीतबद्ध केलं आहे बाबूल यांनी.

जीना तेरी गली में या चित्रपटातलं कुमार सानू अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं रवींद्र रावल यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं बाबूल यांनी. कार्यक्रमात आता ऐकूया लाल दुपट्टा मलमलका. या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल, उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे आनंद मिलिन यांनी.

लाल दुपट्टा मलमलका या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल, उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं आनंद मिलिन यांनी. आणि श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकूया कुर्बान या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांच्या युगल स्वरातलं समीर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे आनंद मिलिन यांनी.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. 11 वाजतायत, आता ऐकूया आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र.
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी गेल्या 20 दिवसांपासून दिल्लीत उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी आज सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वांगचुक यांना रुग्णालयात नेण्यात आलं असल्याचं दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी सांगितलं. वांगचुक यांची प्रकृती गंभीर असल्याची बाब लक्षात घेऊन तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर न्यायालयानं हा आदेश जारी केला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून 25 तारखेपर्यंत मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानियाच्या राजकीय दौऱ्यावर जाणार आहेत. हा मोल्दोवा आणि उत्तर मॅसेडोनिया इथे कुठल्याही भारतीय राष्ट्रपतींचा पहिला राजकीय दौरा असेल तर 1994 नंतर तत्कालीन भारतीय राष्ट्रपतींनी रोमानियाचा दौरा केला असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. भारताचं पहिलं खाजगी स्वरूपात विकसित कक्षीय रॉकेट विक्रम 1 आपल्या पहिल्या उड्डाण चाचणीसाठी सज्ज आहे. आज सकाळी 11:30 आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे चाचणी उड्डाण होणार आहे. हैदराबादच्या स्काय रूट एअरोस्पेस या कंपनीनं हे यान विकसित केलं आहे. भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ कक्षीय रॉकेट विक्रम 1 हे नाव या यानाला देण्यात आलं आहे. दरम्यान विक्रम 1 मोहीम हा भारताच्या अंतराळ प्रवासातला एक महत्वपूर्ण टप्पा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 4 टप्प्यात काम करणारं हे रॉकेट गतिमान असून आवश्यकतेनुसार उपग्रहांना अंतराळात पाठवण्यासाठी निर्माण करण्यात आलं आहे. संसदेच्या परवा सोमवारी सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सरकार सर्व राजकीय पक्षांना या अधिवेशनाची कार्यवाही सुरळीत चालण्यासाठी सहकार्याचं आवाहन करेल. दरम्यान या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिगटाची बैठक पार पडली. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा आणि अनेक विधेयकं पारित होण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकास कामांची संयुक्त पद्धतीनं पायाभरणी होत आहे. या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे छत्रपती संभाजीनगर ग्रीन फील्ड एक्सप्रेस वेचा हा पहिला टप्पा आहे. हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानच्या 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांचाही यात समावेश आहे. या कामांना 4 वर्षात पूर्ण करण्याचा सरकारचा मानस असून या विकास कामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत आणि इंधनात बचत आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालनाही मिळणार आहे. केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील यावेळी उपस्थित असतील. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून भीमा नदीपात्रात आज सकाळी 6 वाजता प्रतिसेकंद 1,600 दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग करण्यात आला. उजनी धरणाच्या पॉवर हाऊस आउटलेटमधून हा विसर्ग करण्यात येत असून परिस्थितीनुसार पुढील टप्प्यात विसर्गाचं प्रमाण नियंत्रित केलं जाणार

0: जाणार असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता सु उ डुमरे यांनी दिली. पाण्याचा विसर्ग सुरू होणार असल्यानं भीमा नदीकाठच्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये, तसंच जनावरं नदीच्या मुख्य प्रवाहापासून सुरक्षित अंतरावर ठेवावीत. विसर्गाच्या कालावधीत नदीकाठच्या परिसरात अनावश्यक वावर टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करावं असं आवाहनही करण्यात आलं आहे. याशिवाय महसूल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, जलसंपदा विभाग आणि संबंधित सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पीव्ही सिंधूनं धडक मारली आहे. उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या चेन युफई विरुद्धचा पहिला गेम 21-19 अशा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशी आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
1: FM बँकच्या 101.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो 11:05 आणि 36 सेकंद झालेली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी अपर्णा भावसार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ज्यांचा उल्लेख होतो त्या राजेश खन्ना यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्तानं ऐकूया आजचा विशेष गाता रहे मेरा दिल राजेश खन्ना स्पेशल. श्रोतेहो एखाद्या चित्रपटात शोभावं असंच देखणं आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम लाभलेलं आयुष्य राजेश खन्ना यांच्या वाटेला आलं. सन 1969 ते 1971 या काळात सलग 15 सुपरहिट सिनेमे देऊन भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा इतिहास रचणारे राजेश खन्ना उर्फ काका. त्यांच्या सुपरहिट चित्रपटांची आणि गीतांची यादी बरीच लंबी, बरीच मोठी. त्यातल्या कुठल्या गाण्यानं आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी हा संभ्रम मला पडला होता. शेवटी उत्तरही प्रेक्षकांनीच दिलं. ज्या प्रेक्षक मायबापांसाठी हसत हसत अभिनय करणारा हा सुपरस्टार उभा ठाकला होता त्यांच्याच अनुरोध पूर्ण करणारं अनुरोध चित्रपटातलं हे गीत आजच्या कार्यक्रमाची खास सुरुवात.

0: अनुरोध या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नहीं, असं म्हणत प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाचं गारूड घालणारा हा सुपरस्टार केवळ अभिनेता नव्हता, तर तो होता भावनांचा जादूगर. आणि ही जादू सुरू झाली ती आनंद या चित्रपटापासून.
1: मैंने

आनंद या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकतोय हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ज्यांचा उल्लेख होतो त्या राजेश खन्ना यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम राजेश खन्ना स्पेशल गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. श्रोते हो, राजेश खन्ना यांचा प्रत्येक संवाद, प्रत्येक स्मित आणि प्रत्येक सिनेमा प्रेक्षकांच्या मनात अमर आहे आणि अमर होता. ऐकूया अमर प्रेम चित्रपटातलं हे अजरामर गीत.

किशोर कुमार यांच्या स्वरातलं अमर प्रेम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्या सुपरस्टारचा दर्जा मिळवणारे राजेश खन्ना हे फक्त रुपेरी पडद्यावरचा एक चेहरा नव्हे तर एका संपूर्ण युगाचे प्रतिनिधी होते. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात क्वचितच कोणाच्या वाटेला एवढी लोकप्रियता लाभली असेल. ते जिथे जा तिथे तरुणींची गर्दी उसळत असे. त्यांच्या गाडीवर साठलेली धूळ तरुणी आपल्या भांगात भरत असत. अशी लोकप्रियता मिळवणारा नायक हिंदी चित्रपटसृष्टीत ना कधी झाला ना कधी होईल.

अजनबी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. श्रोते हो, 29 डिसेंबर 1942 रोजी पंजाब येथील अमृतसर इथे जन्मलेले राजेश खन्ना यांचं खरं नाव होतं जतीन खन्ना. वडिलांचं नाव लाला हिरानंद आणि आईचं नाव होतं चंद्राणी खन्ना. अभिनयाची नेहमीच आवड असणारे राजेश खन्ना वयाच्या 10व्या वर्षीच रंगभूमीवर आले. अभिनयाव्यतिरिक्त त्यांना बोंगो आणि तबला वाजवण्याची आवड होती. त्यांच्या शालेय दिवसात जितेंद्र त्यांचे चांगले मित्र होते. कॉलेजच्या दिवसामध्ये सुद्धा जितेंद्र आणि राजेश खन्ना हे सोबतच थिएटर आणि स्टेज शो करत होते. या स्टेज शोमधून त्यांनी पुष्कळ पुरस्कार जिंकले. सुरुवातीला त्यांनी अंधयुग नावाचं एक नाटक केलं. या नाटकामध्ये भूमिका होती एका सैनिकाची. या नाटकातील त्यांचा अभिनय पाहून एक प्रमुख पाहुणे इतके प्रभावित झाले की त्यांनी राजेश खन्ना यांना चित्रपटात काम करण्याचा सल्ला दिला.

सफर या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं कल्याणजी आनंदजी. श्रोते हो, राजेश खन्ना यांना अभिनेता व्हायचं होतं, पण त्यासाठी वडिलांचा प्रचंड विरोध होता. वडिलांच्या विरोधानंतरही राजेश खन्ना यांची अभिनयाची आवड कमी झाली नाही. त्यांनी याबाबत त्यांच्या घरातच त्यांच्या मामाला सांगितलं आणि त्यांच्या मामांनी त्यांचं नाव बदलून राजेश असं ठेवलं. 1965 साली चित्रपट निर्मात्यांनी एकत्रितपणे ऑल इंडिया टॅलेंट हंट ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये तब्बल 10,000 अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 23 राजेश खन्ना हे एक होते. राजेश खन्ना यांनी यात एवढी जबरदस्त कामगिरी केली की ते टॉप 8 यादीत आले आणि नंतर विजेतेही बनले. राजेश खन्ना यांना बक्षीस म्हणून 2 चित्रपटांची ऑफर देण्यात आली. चित्रपट क्षेत्रातलं पहिलं पाऊल राजेश खन्ना यांनी अशा पद्धतीने ठेवलं.

टॅलेंट हंट स्पर्धा जिंकल्यानंतर बक्षीस म्हणून राजेश खन्ना यांना चेतन आनंद दिग्दर्शित आखरी खत आणि रवींद्र दवे दिग्दर्शित राज या दोन चित्रपटांमध्ये हिरो म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 1967 साली भारतातून आखरी खत या सिनेमाची बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म या श्रेणीमध्ये ऑस्करसाठी पहिल्यांदा शिफारस करण्यात आली. त्या चित्रपटामध्ये त्यांचा अभिनय पाहून जी पी सिप्पी आणि नासिर हुसेन यांनी त्यांना आपल्या चित्रपटामध्ये घेण्याचा निर्णय केला. 1969 साली प्रदर्शित झालेला आराधना या चित्रपटामध्ये राजेश खन्ना यांना त्यांनी भूमिका केली आणि राजेश खन्ना आराधना या चित्रपटापासून त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. शर्मिला टागोर, फरीदा जलाल या अभिनेत्रींसोबत आराधनामधील राजेश खन्नांचा डबल रोल प्रेक्षकांना एवढा आवडला की ते एका रात्रीत सुपरस्टार बनले.

श्रोते हो, आराधना या चित्रपटाच्या अफाट यशानंतर राजेश खन्ना यांच्या चित्रपटांची सुटलेली गाडी ही कधी थांबलीच नाही. दो रास्ते, हाथी मेरे साथी, सफर, आनंद, अमर प्रेम या सिनेमांनी त्यांच्या सुपरस्टार पदावर शिक्कामोर्तब केलं. 1969 ते 1972 या काळात त्यांनी लागोपाठ 15 सुपरहिट सिनेमे दिले. त्यांचा हा विक्रम बॉलिवूडमध्ये अद्याप कुणीही

श्रोतेहो, असं म्हणत की सुपरस्टार राजेश खन्ना यांची एक झलक दिसावी म्हणून तरुणी दिवस दिवस रस्त्यावर गर्दी करायच्या. राजेश खन्ना यांच्या पांढऱ्या शुभ्र गाडीवर लिपस्टिकचा असा काही सडा पडत असे की तिचा नेमका रंग कुठला हे कळतही नसे. राजेश खन्ना यांना रक्ताने पत्र लिहिणाऱ्यांची संख्याही प्रचंड मोठी होती.

श्रोतेहो, चालण्या बोलण्याची विशिष्ट ढब, मानेला खास झटका देत हातवारे करत नाचण्याची विशिष्ट शैली, जबरदस्त संवाद फेक आणि ओठावर कायम रुंजी घालतील अशी गाणी, यामुळे राजेश खन्ना हे अफलातून रसायन बनून गेले. राजेश खन्ना यांचा अभिनय, किशोर कुमार यांचं त्यांच्यासाठी केलेलं पार्श्वगायन आणि आर डी बर्मन अर्थातच पंचमदांचे संगीत असा त्रिवेणी संगम जुळून आल्यानंतर 1980 दशकापर्यंत राजेश खन्ना हे बॉलिवूडचे अनभिषिक्त सम्राट बनले होते.

नियती कुणालाही चुकत नाही आणि अशा सुपरस्टार राजेश खन्ना यांचा 18 जुलै 2012 मध्ये इहलोकीचा त्यांनी निरोप घेतला.

किशोर कुमार यांच्या स्वरातलं आपकी कसम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आणि याबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमातून मी अपर्णा भवसार आपली रजा घेते. पुन्हा भेटणारच आहोत, तोपर्यंत नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. यानंतर 12 वाजता

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही प्रसारित केला. यानंतर 12 वाजता वनिता मंडळ हा आमच्या महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

0: मैत्रिणींनो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवनवीन भूमिका समर्थपणे निभावणारी स्त्री ही समाजाच्या प्रगतीची खरी शिल्पकार आहे. तिच्या अनुभवांना, विचारांना, स्वप्नांना आणि कर्तृत्वाला शब्द देणारा हा आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. मैत्रिणींनो, आजच्या ह्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण एका नव्या विषयाची उकल करणार आहोत. जाणून घेणार आहोत प्रेरणादायी अनुभव. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिक्षण, साहित्य आणि प्रसार माध्यम या सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, ज्ञानाची ओढ, संस्कारांची जपणूक आणि प्रभावी शब्दांची ताकद यांचा सुंदर मिलाफ ज्या व्यक्तिमत्वात दिसून येतो अशा व्यक्ती समाजामध्ये प्रेरणेचा दीप बनतात. अध्यापन, व्याख्यानकला, आकाशवाणी, साहित्य लेखन आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्यानं कार्य करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे कामिनी सुनील अमृतकर. महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांचं कार्य विशेष उल्लेखनीय आहे. आकाशवाणीशीही त्यांचं 3 दशकांहून अधिक काळापासून जिव्हाळ्याचं नातं आहे. अशा या बहुगुणी व्यक्तिमत्वाशी मैत्रिणींनो आज आपण मनमोकळा संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, चला तर मग आपण स्वागत करूया कामिनी ताई यांचं. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये, स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद ताई, सुंदरशा अशा छान प्रस्तावनेनंतर मला ह्या स्वागताची अधिक आतुरता यासाठी होती की आपल्या नजरेसमोर नसणाऱ्या पण आपल्या सखींशी संवाद साधण्याचा हा सुंदरसा योग जुळून आलेला आहे. खूप वर्षानंतर पुन्हा आकाशवाणीच्या स्टुडिओमधनं सर्वांशी संवाद साधला जातोय. तर मैत्रिणींनो, माझ्याकडून आहे आपणा सर्वांना सस्नेह नमस्कार.
0: आपल्या बालपणापासून आजपर्यंतच्या प्रवासाविषयी आणि शिक्षिका होण्यामागील प्रेरणा तुमची कोणती होती?
1: प्रत्येकाला आपला मागचा इतिहास असा इतरांना सांगावा असा वाटतो आणि मला खूप आवडला हा प्रश्न की बालपणापासून घरात तसं शैक्षणिक वातावरण होतं. वडील सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असले तरी घरामध्ये शिक्षणाला पूरक असं वातावरण होतं. आजोबांचा जरी व्यापार असला तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण शिक्षण घेतलं पाहिजे ही सगळ्यात मोठी प्रेरणा ही आमच्या घरातनं आमच्या आजी आजोबांपासून होती की थोडक्यात असं म्हणता येईल की आपल्याला जगण्यासाठी केवळ फक्त अन्न, वस्त्र, निवारा नाही तर आपल्याला सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे हे लहानपणापासून आजी आजोबांनी मनावर बिंबवलं. आणि त्यानंतर मग सुरू झाला शिक्षणाचा प्रवास शाळा, महाविद्यालय. यानंतर ज्यावेळेस एका विशिष्ट टप्प्यावर नोकरीसाठी निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेस स्पर्धा परीक्षांमध्ये मी प्रयत्न करतच होते, बँकेच्या परीक्षा देणं किंवा इतर परीक्षा देणं. पण मग नंतर बीएडला नंबर लागल्यानंतर मला हळूहळू कळू लागलं की नाही, आपला इंटरेस्ट याचंच आहे. आणि बीएडला नंबर लागण्यापूर्वी मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर घरी शिकवण्यासुद्धा चालवल्या. त्या दरम्यान हे आकाशवाणीवरचे कार्यक्रमसुद्धा सुरू होते आणि त्यात मला लक्षात आलं की शिकवणं आपल्याला आवडतं आणि मग त्या दृष्टीनेच आपण ठोस प्रयत्न केले पाहिजे असा विचार करून मग मी बीएडला नंबर लागल्यानंतर तिथं तर माझं म्हणजे मी विद्यापीठात पण पहिली आलेली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये. आणि नंतर मग सुदैवाने निकाल लागण्याच्या आधीच जळगावमधल्या एका नामांकित संस्थेमध्ये मला जॉब पण लागला. आणि नंतर 2-3 वर्ष तिथं जॉब केल्यानंतर मग लग्नानंतर माझं 40 गावला मी शिफ्ट झाले. 40 गावला पण 5-6 महिन्यातच लगोलग मला आबम मुलांच्या हायस्कूलमध्ये, 40 गाव एज्युकेशन सोसायटीच्या आबम मुलांच्या हायस्कूलमध्ये लगेच जॉब लागला. शिक्षण घेणं आणि शिक्षण देणं या दोघी गोष्टींचा वारसा आणि वसा असा चालू आहे. एक म्हणता येईल की 27-28 वर्षांचा हा प्रवास आहे आणि अशा रीतीने शिक्षणाची आवड आणि शिकवण्याची आवड या दोघी एका वेळेला हातात हात घालून माझ्याकडनं चालू आहेत असं मला वाटतं.
0: वा, तुमची ही प्रेरणा, हा तुमचा प्रवास अगदी 27-28 वर्षांपासून चालूच आहे मॅडम. आणि तुम्ही जसं म्हणाल्या की घरामध्ये लहानपणापासून संस्कृतचे श्लोक, आजी आजोबांकडनं हा वारसा तुम्हाला मिळाला आणि तुम्हाला शिकवायलाही आवडायला लागलं. तर मग आता तुम्ही शाळेमध्ये संस्कृत, इंग्रजी आणि इतिहास हे विषय शिकवताना विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी आपण कोणत्या पद्धती वापरतात?
1: खरं सांगायचं ना तर पुस्तकी ज्ञानापेक्षा मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज खरोखर गरजेचं आहे. भाषा ही उपयोजित असली पाहिजे, म्हणजे नुसतं सगळी कौशल्य येणं म्हणजे भाषा येणं असं नव्हे, तर भाषेचा उपयोग उत्तम रीतीने करता येणं हे सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. आणि म्हणूनच संस्कृत शिकवताना ती आपल्या संपूर्ण भाषांचीच जननी आहे आणि एकमेव अशी शास्त्रशुद्ध भाषा आहे की जिला तीन वचनं आहेत. हे मुलांच्या मनावर बिंबवताना मी बऱ्यापैकी तक्ते किंवा इतर जे शैक्षणिक साहित्य त्याचा उपयोग करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टी शिकवताना मुलांमधनच मुलांकडनं वदवून घेणं, त्यांना एकदा त्यांच्या संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर त्या मुलांकडनं अधिकाधिक वदवून घेणं, त्यांच्याकडून त्या करून घेणं, ह्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. आणि त्यामुळं वर्गामध्ये असं गोलाकार बसवून मुलांना त्यांच्या आवडत्या मित्रांसोबत आणि नंतर मग त्या जोड्या फोडून त्यांच्या दुसऱ्या इतर मित्रांसोबत इंटरॅक्ट करायला सांगणं हे माझं फार आवडीचं काम आहे. आणि त्यामुळं काय होतं की भाषेचा वापर करायला शिकतात मुलं. भाषेची सगळी आपली आता सरमिसळ झालेली आहे, त्याच्यामुळं काय होतं की मुलं मध्येच इंग्रजी, मध्येच हिंदी, मध्येच मराठी अशी भाषा वापरतात.
2: बरोबर.
1: तर अभिजात मराठी वापरताना किती आपण मराठीचा वापर करतो याच्या सुद्धा मी बऱ्यापैकी परीक्षा घेते वर्गामध्ये की मुलांनी इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द सांगता आला पाहिजे त्यांना मराठी. तो सुद्धा आजकाल दुरापास्त झालाय असं म्हटलं तर चालेल, कारण मोबाईलच्या किंवा इतर गोष्टींच्या आक्रमणामुळे मुलांच्या भाषेचा थोडासा असा काय म्हणता येईल ना की एक बाज बदललेला आहे, त्याची एक लकब बदललेली आहे. आणि ती मुलांमध्ये उत्तमरित्या रुजवता आली पाहिजे यासाठी म्हणून माझे प्रयत्न असतात मुलांमधनं इंटरॅक्शन्स करून घेणं, त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया संवादात्मक लेखन करून त्यांच्याकडनं वेगवेगळे वेचे वाचून घेणं, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या नाट्यकृती पथनाट्यसारख्या शुद्ध मराठीपासून तर आजच्या मोबाईलच्या भाषेपर्यंत सर्व त्यांच्याकडनं करून घेणं यावर माझा जास्त भर असतो. त्यामुळं काय होतं की मुलांना भाषा ही अवघड न वाटता त्यावर काम करणं अधिक आवडतं, त्यावर काम करायला सोपं जातं.
2: बरोबर.
1: हा, त्याच्यामुळं फक्त उत्तरं लिहिण्या इतपत मर्यादित न राहता भाषेचं एक सारासार ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचावं असा माझा प्रयत्न असतो.
2: बरोबर. आणि फक्त शिक्षक शिकवता आहे आणि मुलं ऐकता आहे तर तशाने सुद्धा मुलांना थोडंसं ते शिक्षण जरा बोर वाटायला लागतं. आणि जर आपण त्यांच्याकडनं संवाद घेतले, त्यांच्याकडनं जर आपण उत्तरं मिळत गेली, प्रश्न त्यांना विचारत गेले, तर एक संवाद

0: मग ते आपलं शिक्षण घडून येतं आणि तसं मुलांना त्या शिक्षणाबद्दल गोडी सुद्धा वाटायला लागते,
1: निर्माण होते. आणि मुळात काय होतं की भाषा म्हणजे फक्त 2 मार्कांचं उत्तर किंवा 5 मार्कांचं किंवा 5 गुणांचं उत्तर एवढं न राहता त्यातला काहीतरी गाभा त्यांना समजला पाहिजे हा प्रयत्न आहे.
0: आणि त्यातून मुलांनी बोध सुद्धा घ्यायला हवा. जे पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम दिलेला असतो तो फक्त मार्क मिळवण्यासाठी नसतो. अगदी बरोबर ताई की तुम्ही कृतीयुक्त शिक्षण सध्या मुलांना देत आहात तर हे खूप छान शिक्षण तुम्ही मुलांना देत आहात मॅडम. आता ताई महात्मा गांधींच्या विचारांशी आपले विशेष नाते कसे जुळले बरं आणि त्यांच्या कोणत्या मूल्यांनी आपल्यावर सर्वाधिक प्रभाव टाकला?
1: महात्मा गांधींच्या म्हणजे मुळातच खूप वाचनाची आवड असल्यामुळे बरीचशी पुस्तकं अशी हाताळत गेले आणि महात्मा गांधींचं व्यक्तिमत्व हळूहळू कळत गेलं की फक्त 2 ऑक्टोबर किंवा 30 जानेवारी या तारखांपुरता नाही किंवा नोटेवर असणारे महात्मा गांधीने तर त्या पलीकडचं काय उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि ते किती आपल्या म्हणजे जनमानसात किती खोलवर रुजलेलं आहे. कुठल्याही नकळत महात्मा गांधी आपल्यामध्ये आहेत याची जाणीव मला साधारण 10 माझ्या 10वीच्या वर्षी मला झाली की मी ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेमध्ये आम्हाला व्याख्यान द्यायला म्हणून राम शेवाळकर आलेले आणि त्यांनी मग सांगितलं की काही व्यक्तिमत्व ही आपल्यामध्ये अशी रुजलेली असतात की त्यांचा नकळत प्रभाव हा आपल्या आयुष्याच्या अगदी अंतापर्यंत असतो की तो आपल्याला समजून येत नाही. महात्मा गांधी हे व्यक्तिमत्व सुद्धा असंच आहे की मिठाचा सत्याग्रह असेल किंवा त्यांचं आजच्या आपल्या जीवनातलं अस्तित्व म्हणजे ते नोटेवर असतील ज्यांना आपण आता प्रत्यक्षात आमच्या पिढीने त्यांना काही बघितलेलं नाही त्यांच्या बरोबर कोणताही आपल्या अनेक पिढ्यांचा संवाद नाही तरी सुद्धा महात्मा गांधी ही व्यक्ती नसून ते एक तत्व आहे आणि ह्या गोष्टीचा इतका प्रभाव झाला की मग त्यांच्याविषयीची पुस्तकं इतकी झपाट्याने वाचत गेले आणि नंतर हळूहळू कळलं की खरोखर ही व्यक्ती म्हणजे एक स्वतःच एक विद्यापीठ आहे. ह्या व्यक्तींच्या विचारांनी या म्हणजे एका केवळ भारतीय जनतेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला. म्हणजे भारताची जी एक स्वराज्याची स्वराज्याकडे झालेली किंवा आपल्या स्वतंत्रतेकडे झालेली जी वाटचाल होती तर विदाऊट शेडिंग अ सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड एक रक्ताचा थेंब न सांडता झालेली जी क्रांती म्हटली जाईल किंवा जे स्वराज्य मिळवण्याचा लढा म्हटला जाईल स्वातंत्र्य मिळवण्याचा लढा म्हटला जाईल तर तो केवळ महात्मा गांधींच्या या तत्वांमुळेच शक्य झाला असं मला वाटतं आणि तिथून मग ही प्रेरणा मिळत गेली आणि मग महात्मा गांधींच्या एकूण व्यक्तिमत्वाविषयी मग असा विचार करायला लागल्यानंतर कळत गेलं की माझे सत्याचे प्रयोग म्हणजे महात्मा गांधीने तर सत्याच्या प्रयोगांसोबत स्वच्छता अहिंसा शांतता मानवता भूतदया हरिजनांना आपल्यासोबत घेऊन चालण्याचा प्रवास ह्या सर्व गोष्टींमध्ये म्हणजे आपल्या जीवनाच्या सर्व मूल्यांमध्ये महात्मा गांधी आहेत आणि ही मूल्य जर पुन्हा आजच्या पिढीमध्ये रुजवायची असतील तर आपल्याला स्वतःपासून ती सुरुवात करावी लागेल आणि म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांमार्फत अशा अनेक पथनाट्यातून त्याच्यातून हा महात्मा गांधींच्या या विचारांचा मी प्रचार प्रसार करत असते.
0: तुम्हाला महात्मा गांधींचे विचार आवडले आणि वाचन तुमचं वाढत गेलं त्याच्यातून तुम्हाला अशी प्रेरणा मिळत गेली तर हे आपणही आजच्या पिढीला ते समजावून सांगण्याची मला असं वाटतं खूप गरज आहे आणि सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर तसं आपल्याला सांगण्यात आलेलंच आहे आणि ते आपण स्वतःमध्ये आत्मसात करावं अशीच सर्वांना आपली विनंती राहील. आता ताई आजच्या पिढीमध्ये गांधीजींचे विचार रुजवण्यासाठी शाळा आणि पालकांनी कोणती भूमिका निभवावी असं तुम्हाला वाटतं?
1: अगदी बरोबर. सध्या शालेय पातळीवरच नाही तर सगळ्याच पातळींवर म्हणजे आपल्या सामाजिक वगैरे की महात्मा गांधींच्या विचारांची बऱ्यापैकी प्रेरणा आता मिळत आहे म्हणजे ती आहेच सुरुवातीपासून पण ती आता नव्याने पुन्हा सर्वांसमोर येत आहे की आपण एक स्वच्छता पंधरवडा साजरा करतो महात्मा गांधीजींच्या जन्मदिनानंतर त्यानंतर सौजन्य सप्ताह आपण साजरा करतो या व्यतिरिक्त सुद्धा महात्मा गांधींचे जर विचार मूल्य संस्कार आपल्या मुलांमध्ये जर रुजवायचे असतील तर केवळ आपण म्हणजे काय म्हणतात ना की कागदोपत्री न राहता तर मुलांकडनं प्रत्यक्ष कृतीतून ते करून घेतले पाहिजे आणि म्हणून मी आमच्या शालेय पातळीवर आम्ही आमच्या गावामध्ये या बाबतीत खूप सजग आहे आमची शाळा असं म्हटलं तरी चालेल की मुलांना नुसत्या दिंडी वगैरे न काढता तर घरोघर जाऊन मुलांना आम्ही स्वच्छतेचं महत्व सांगायला प्रेरित करतो. स्वतः मुलं जाऊन साफसफाई करतात. 1 आठवड्यातले 3 दिवस असे असतात की सगळी मुलं एकत्रित कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांचा डबा एक असतो आणि सर्व सरमिसळ करून सगळेजण डबा तो खातात. याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या संस्था कार्यरत आहे त्यांनी सुद्धा महात्मा गांधींची काही मूल्यं रुजवण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या उपक्रमामधून समाजाभिमुख उपक्रमामधून पुन्हा या मूल्यांचा एक

0: पुनरुच्चार करायला हवाय, त्याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवायला हवेत. आम्ही ते शालेय पातळीवर करतो, ते व्यापक रीतीने सामाजिक पातळीवर पण व्हायला हवेत. अगदी थोडक्यात सुरुवात करायची म्हटली, अगदी छोटीशी, तर ती स्वच्छतेतून होईल. कारण जे स्वच्छतेला प्रचंड महत्व गांधीजींनी दिलं होतं, तसं वृक्षारोपणाला त्यांनी महत्व दिलं होतं की आपल्याकडे आलेल्या अतिथीचं तेलाभर उरलेलं पाणी सुद्धा त्यांनी कधी वाया जाऊ दिलं आणि ते सुद्धा त्यांनी झाडाला घातलं. इतक्या छान त्यांच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, तर त्या फक्त आपण आचरणात आणून दाखवल्या पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. याच्यासाठी हे छोटे छोटे उपक्रम आपण राबवायला हवे, जे आम्ही शालेय पातळीवर आम्ही स्वतः राबवतो. वेगवेगळ्या सप्ताहाच्या निमित्ताने शासनामार्फतही ते राबवले जातात. सामाजिक पातळीवर पण त्यांचा अधिकाधिक व्यापक रीतीने विचार व्हायला हवा, याची गरज आहे.
1: हो खरं, आणि त्या सामाजिक पातळीवर याचा विचार व्हायला हवा. आणि ती सुरुवात जर पालकांनी केली घरापासून मुलांना ते राबवण्याची, तर ते खूप उत्तम कार्य होईल आणि तो उपक्रम अगदी घरातून सामाजिक रित्या तो उघडपणे होईल. ताई, आता संयुक्त कुटुंब व्यवस्थेतील स्त्रियांच्या स्थानाचा देखील आपण अभ्यास केलेला आहे, तर आजच्या काळात या विषयाकडे आपण कसे वळलात?
0: सांगायला आवडेल की माझं स्वतःचं खूप मोठं भलं मोठं 4-5 पिढ्यांचं एकत्र नांदतं कुटुंब आहे. या विषयाकडे वळण्याचं कारण म्हणजे की मुळात मी स्वतः संयुक्त कुटुंबामध्ये राहते आणि या विषयाशी जोडलं जाण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मी की ज्या काही विवाह समुपदेशनाच्या संस्था काही कार्यरत आहे त्यांच्याशी मी जोडलेली आहे. आणि आजच्या पॅकेजच्या जमान्यामध्ये विवाह संस्थेमध्ये फक्त देवाणघेवाण हा व्यवहार राहिलेला असताना अशा ठिकाणी खूप गरज आहे की लोकांना फक्त आई वडील, म्हणजे आई वडील घरात नको, ते वृद्धाश्रमात हवे आणि आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे. ही जी आजच्या पिढीची मानसिकता झालेली आहे, त्या मानसिकतेवर उत्तर म्हणून मग आम्ही या संयुक्त कुटुंबाचा एक काय म्हणता येईल ना की त्याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून मुलामुलींचे मेळावे आयोजित करतो. विवाह समुपदेशन कार्यामधून भावी पिढीला त्याचं मार्गदर्शन करतो आणि त्यातनं मार्गदर्शन करता करता मला असं वाटायला लागलं की आपल्या व्याख्यानातनं पण किंवा आपल्या इतर संवादात्मक कार्यक्रमांमधनं सुद्धा याचा आपण जर जास्तीत जास्त प्रचार प्रसार केला तर आजची जी विभक्त होऊन जगणारी पिढी आहे की ज्यांना आजी आजोबा आई वडील मामा मावशी ही नाती फक्त पुस्तकात माहिती किंवा केवळ काहीतरी 2-4 संवादात्मक गोष्टींसाठी माहिती, ती त्यांच्यामध्ये त्यांच्यात राहून त्यांच्या सोबत राहून जगण्याची त्यांना गोडी निर्माण व्हावी यासाठी म्हणून माझे प्रयत्न असतात. आणि म्हणून मी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं आजी आजोबांना बोलवणं, मामा मामींना बोलवणं, मावशींना बोलवणं असा कार्यक्रम आयोजित करत असते. याशिवाय तरुण मुला मुलींना पण समुपदेशन करत असते की कुटुंबाचे घटक म्हणजे आई वडील हे आहेतच, त्यासोबतच इतर नाती सुद्धा आपल्याला किती आवश्यक आहे. कारण मुळातच आपली जी भारतीय संपूर्ण कुटुंब पद्धती आहे ही मुळातच संयुक्त कुटुंब पद्धतीवर आधारलेली आहे. विभक्त कुटुंब पद्धती आजची काळाची जरी गरज असली तरी संयुक्त कुटुंब पद्धतीत आपली मुळं जोडली गेली पाहिजे, हा सर्वात महत्वाचा विचार यामागे आहे.
1: खरंच आहे ना. आणि आज ती ताई काळाची गरज सुद्धा आहे की नोकरी निमित्त बरेच जण आता मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहायला जातात आणि मग त्यांची मुलं होतात, मग त्यांना काय नाते वगैरे त्यांना ते सुद्धा समजत नाही. आणि कधीतरी मग आपण आपल्या कुटुंबामध्ये गेलो, मग मामा कोण, मावशी कोण, आणि लांबचे नातेवाईक तर मग लांबच राहतात. पण ते खरंच आज रुजवण्याची गरज आहे प्रत्येक मुलांमध्ये. आपण जर म्हटलं तुम्ही एक प्रकारे ते समुपदेशन सुद्धा करतात, तर हा उपक्रम सुद्धा तुम्ही छान करतात ताई. आता शिक्षक आणि इतर सामाजिक कार्य सुद्धा आपण भरपूर करतात ताई, असे निरनिराळे उपक्रम आपण राबवत असतात. तर मग या भूमिका निभावताना कोणते अनुभव तुमच्या विशेष लक्षात राहतात?
0: खरी गोष्ट आहे की असे वेगवेगळे उपक्रम राबवताना येणारे अनुभव पण खरंच काही इतके हृदय असतात की ते आपल्याला स्वतःला सुद्धा बदलायला भाग पाडतात.
1: म्हणजे
0: एक काटकसरीने जगता आलं पाहिजे असा एक उपक्रम मी मध्यंतरी घेतला होता. माझ्या आजूबाजूचे जे काही माझे विद्यार्थी असतील किंवा इतर कॉलनीत राहणारी जी मुलं असतील किंवा आपण जो खर्च करतो तो अनाठायी आहे की आवश्यक आहे यातली सीमारेषा फार पुसट आहे, तर ती ओळखता आली पाहिजे म्हणून काही मुलांना, माझ्या ओळखीतल्या विद्यार्थ्यांना असं एकत्रित करून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे खर्च किती कमी करू शकता बा. असं मुलांनी सांगितलं की आम्हाला पॉकेट मनी मिळतो. मग म्हटलं मग तो तितका आवश्यक असतो का की जेवढा मिळाला तेवढा खर्च केला गेलाच पाहिजे? नाही, काही वेळेस नसतं म्हणे. मग म्हटलं मग ते बाजूला टाकता येतात का ते पैसे? नाही म्हणे. मग पुढचा पॉकेट मनी मिळवायच्या आत आम्ही तो खर्च करून टाकतो. मग असंच त्या मुलांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे हे जे पॉकेट मनीचे मिळणारे जे पैसे आहेत काही आहेत ते जर थोडे थोडे साठवून बाजूला ठेवता आले तर तेवढे बघावा आणि मला पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा येऊन भेटा. आणि खरोखर सांगते की काही मुलांनी 200, काही मुलांनी 500, काही मुलांनी 100 असे गोळा केलेले होते ते पैसे. म्हटलं मग आता हे प्रत्येकाचे जमा झालेले पैसे आहेत, तर ह्यातलं तुम्ही काय कराल? काय करणार म्हणे,

0: तुम्ही जे सांगाल ते करू म्हणे मॅडम आम्ही. मग तुमच्या कुटुंबात त्या त्या गोष्टीची काय काय गरज आहे तर ते लक्षात ठेवून तुम्ही ती गोष्ट जर घरात उपलब्ध करून दिली तर तुमची एक छोटीशी मदत होईल.
1: खरंय.
0: आणि मुलांनी खरोखर ते तसं केलं की बा म्हणजे घरात काही वस्तू रिपेअर करायच्या होत्या, काही वस्तू आणायच्या होत्या, तर त्या आणायला आईला लगेच पैसे उपलब्ध करून दिले, तर आई वडिलांना झालेला तो आनंद होता. तर त्यातनं मुलांना काटकसरीने जगता आलं पाहिजे. आणि एक दिवस पूर्णपणे मोबाईल बंद, मोबाईल बघायचाच नाही, मोबाईलशी संबंधित कुठलीच ऍक्टिव्हिटी करायची नाही, असा एक मोबाईल बंद असा एक उपक्रम अजूनही राबवते. म्हणजे छोट्या छोट्या मुलांना गार्डनिंगची बागकामाची आवड आहे, पण मोबाईल पाहण्यामध्ये ते ती आवड जरा बाजूला पडते. तर मी आज ह्या बिया लावल्या किंवा मी आज ह्या झाडा रोपाच्या बिया किंवा झाडाच्या बिया एकत्रित केल्या, ह्या सगळ्या छोट्या गोष्टींचा आनंद त्यांना मिळतो. जो वेळ त्यांचा क्वालिटी टाइम असायला हवा तो मोबाईलमध्ये बऱ्यापैकी जातो, तर तो
1: बरोबर
0: या निमित्ताने असा सत्कारणी लागतो. तर पालकांना सुद्धा हे उपक्रम आवडतात. मी विद्यार्थ्यांना ज्या वेळेस लिहून देते की आपल्याला असा असा उपक्रम करायचा आहे, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या वहीवर सूचना स्वतः त्यांना लिहायला लावते की मी फळ्यावर लिहून देते की हे लिहा आणि घरी आईला दाखवायचं आहे. जरी 9वी 10वीची मुलं असली तरी अतिशय आनंदाने ते हे काम करतात की टीन एजमधल्या मुलांचे जरा प्रश्न वेगळे असतात. धड मोठे नाही आणि धड लहान नाही अशा मुलांना हाताळणं फार कठीण असतं. त्यांच्या कलाने घेत त्यांच्या आवडीचीच कामं त्यांना त्यांच्याच पद्धतीने द्यायची. हे उपक्रम जेव्हा राबवते त्यावेळेस मग स्वतःच्या कपड्यांना स्वतः इस्त्री करण्यापासून, स्वतःचे कपडे नीट घडी करून ठेवणे, स्वतःचा युनिफॉर्म स्वतः धुवायला टाकणे, इथपर्यंतच्या गोष्टी स्वतः मुलं करतात. तर तेव्हा पालकांचा जेव्हा फीडबॅक आपल्यापर्यंत येतो, पालकांच्या प्रतिक्रिया येतात की नाही मॅडम हे असं असं खूप छान घडलं, तर त्यावेळेस होणारा आनंद फार म्हणजे शब्दातीत आहे की आपण छोटीशी केलेली कृती आज काहीतरी मूळ धरते, तर याचं नक्कीच पुढे काहीतरी छान फलित आपल्याला
1: आणि ते एक समाधानही आपल्याला मिळतं, आनंद देऊन जाते ती गोष्ट आपल्याला नक्कीच. ताई ताई तुम्ही भरपूर लेखन करतायत, आम्ही वाचलेलं सुद्धा आहे, तर ही लेखनाची आवड तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली? कविता आणि प्रासंगिक लेखनातून आपण नेमकं काय व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात?
0: लेखनाची आवड ही अर्थातच वाचनातून निर्माण झाली की म्हणजे प्रत्येक वाचकाला लिहिता येतच असं नाही, पण मला हळूहळू कळलं की मी थोडंसं छानसं ललित लिहू शकते. कुठलाही प्रसंग असला तर मी त्याला एका असंच गद्य पद्यात्मक भाषेतनं व्यक्त करू शकते. हे मला म्हणजे मी लहानपणी असे छोटे छोटे ग्रीटिंग कार्ड्स म्हणा, काही भेटकार्ड म्हणा, ज्या काळामध्ये मोबाईलवर नुसते मेसेज फॉरवर्ड करायचा जमाना नव्हता, त्या काळापासून मग असं भेटकार्डांवर
1: खूप चांगला जमाना होता.
0: तर त्या काळापासून असं लिहित होते तर तेव्हा कळलं की नाही आपण काहीतरी छान लिहू शकतो. मग काहीतरी कविता स्फुरत जायच्या, त्या कुठेतरी लिहून ठेवायची. मग ही गोष्ट माझ्या आजीच्या लक्षात आली की तुला हे जे छान जमतं ना लिहायला ते तू एका वहीवर लिहून ठेव. जा हळूहळू वहीची पानं भरायला लागली. मग आजीने ते संकलित करून ठेवलं. मग एखाद्या प्रसंगावरचं ललित असेल, एखाद्या प्रसंगावरचं भाषण असेल, मग कळलं की आपल्याला आपला लिखाणाचा पिंड आहे आणि आपण ही कला जोपासली पाहिजे. मग अधिकाधिक वाचत गेले. मग मराठी साहित्य तर प्रचंड समृद्ध आहे की म्हणजे जी.ए. कुलकर्णींपासून, गोणी दांडेकरांपासून तर शांता शेळके असतील, इंदिरा संत असतील, ह्यांच्या पुस्तकांनी प्रचंड समृद्ध केलं. आणि वाचनाच्या आवडीतनं लेखनाची आवड निर्माण झाली आणि प्रासंगिक लिहायला लागले. मग हळूहळू स्त्रियांचे प्रश्न कवितेतनं, स्त्रियांच्या समस्या ललित लेखातनं, कधी गद्यातनं पद्यातनं मांडू लागले. मग काही शैक्षणिक प्रवाहावर थोडंसं लिहू लागले की नाही शिक्षण क्षेत्रामध्ये पण बऱ्यापैकी अनेक बदलांची गरज आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आजच्या काळानुरूप घडवून आणण्याची आणि बदल करून घेण्याची गरज आहे. आजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, आजच्या विद्यार्थ्यांचं उपयोजित शिक्षण वेगळं आहे. फार पूर्वीचा पॅटर्न वेगळा होता, आपली पिढी शिकली तो पॅटर्न वेगळा होता मधल्या काळातला, आणि आत्ताच्या काळात येणारी आव्हानं वेगळी आहेत.
1: आताची पिढी ही पूर्णपणे वेगळी आहे.
0: अगदी पूर्णपणे टेक्नोसॅव्ही पिढी आहे. आपण त्यांच्या बरोबरीने आपल्याला जर बदल करायचे असेल तर लेखनाशिवाय लेखना इतकं दुधारी शस्त्र नाही असं मला वाटतं. आणि म्हणून ही लेखनाची आवड जोपासत गेले आणि प्रासंगिक लिहित गेले, विद्यार्थ्यांशी जुळणार, स्त्रियांशी जुळणार असं लिहित गेले.
1: खूप छान तुम्ही तुमचा अनुभवही सांगितलाय. आता सर्वोत्कृष्ट व्याख्याती हा सन्मान तुम्हाला मिळालाय, मग तो सन्मान मिळाल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या कशा वाढल्या?
0: म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी करण्यात येणारा जो प्रयत्नांचा प्रवास असतो ना तो सोपा वाटतो, पण ते प्रयत्न एकदा यशस्वी झाल्यानंतर ते स्थान टिकवणं खरोखर जबाबदारीचं आणि म्हणजे त्या ठिकाणी त्याला न्याय देता येईल इथपर्यंत आपलं कार्य असायला हवं असं मला वाटतं. त्यामुळं आपल्याकडून समाजविघातक इतर गोष्टींना खतपाणी घातलं जाईल असं आपल्याकडनं बोललं जाणार नाही याची तर पुरेपूर दक्षता घेते. आपला मुद्दा मांडणं आणि रेटून सांगणं यातला फरक मी लक्षात ठेवते. समाजातल्या इतर घटकांना

0: आपल्याशी जोडून घेताना मी ज्यांच्या समोर व्याख्यान देणार आहे त्यांना माझी मतं पटतीलच असं नाही. त्यातनं काही विघातक किंवा इतर काय म्हणता येईल विद्रोही विचारांना खतपाणी मिळणार नाही याची काळजी मात्र मी पुरेपूर घेते.
1: तो मिळेपर्यंतचा प्रवास हा सोपा असतो, पण त्यानंतर समाजाच्या आशा आकांक्षा अपेक्षा आपल्याबद्दल वाढत जातात आणि त्याची विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते. ही खरी गोष्ट आहे. ताई, आता मुलांचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये आपण खूप मोठं मोलाचं कार्य करता आहात. ताई, तर आता प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतो आपण असं म्हणतो, तो फक्त ओळखता आला पाहिजे. तर आजच्या महिलांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावं असं तुम्हाला वाटतं?
0: प्रत्येक महिला ही स्वतंत्र विद्यापीठ आहे असं मी समजते, कारण कुणाला उत्तम भरतकाम येतं, कुणाला उत्तम स्वयंपाक करता येतं, कुणाला उत्तम घर सजवता येतं, तर कुणाला उत्तम असं लेखन करता येतं, कुणी आपल्या नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये आपलं जे काय ते बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतं, आपलं जे काय उत्तम असेल ते आपण समोरच्यापर्यंत देत असतो. तर यासोबतच प्रत्येकीने आपली थोडीशी आवडसुद्धा जपली पाहिजे. नीटनेटकं राहणं कोणाला आवडत नाही, प्रत्येकीला आवडतं, पण मग त्यातनं वेळ काढता येत नाही. तर वेळ काढता येत नाही ही सबब मात्र खोटी आहे. आपल्या पुरता वेळ काढता आलाच पाहिजे, कारण आपण स्वतःला वेळ देऊ तेव्हा कुटुंबाला वेळ देऊ, आणि थोडंफार आपलं वाचन लेखन बहुश्रुतता आपली असली पाहिजे की आपण चार छान गोष्टी ऐकल्या पाहिजे, चार छान गोष्टी आपल्याकडनं दुसरीकडे सांगितल्या गेल्या पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा म्हणजे बायकांचा जो गॉसिपिंगचा गुणधर्म आहे तो मात्र बायकांनी टाळायला पाहिजे असं मला मनस्वी वाटतं. कारण काय की त्यातनं निष्पन्न काहीच होत नाही, फक्त आपल्या वेळेचा अपव्यय होतो. हा, पण गॉसिपिंग कसं असलं पाहिजे, आज नवीन काय आहे, म्हणजे कुठं काही प्रदर्शन लागलंय का, कुठं काही व्याख्यान आहे का, कुठं काही आपल्याला चार ठिकाणी चांगल्या ठिकाणी जाता येणार आहे का, किंवा आपण आपला वेळ फक्त निसर्गाच्या सान्निध्यात घालवणार आहोत का, ह्या गोष्टींचं असलं ना तर ते तितकं उत्तमच आहे. आणि एवढंच नव्हे तर एकमेकींना समजून घेणं हा सुद्धा खूप महत्वाचा आपल्या सर्वांगीण विकासासाठीचा, व्यक्तिमत्व विकासासाठीचा सर्वात महत्वाचा भाग असं मी मानते. की घरात येणाऱ्या काम करणाऱ्या आपल्या ज्या गृहसखी आहेत की ज्या आपल्या मदतीस येतात, किंवा आपण आपल्या क्षेत्रात जिथं काम करतो तिथं आपल्या सभोवताली असणार त्या एकमेकींना समजून घेणं हा सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वात महत्वाचा गुण असला पाहिजे. की जेणेकरून आपल्याविषयी जे चुकलंय तिथं सांगितलंच गेलं पाहिजे, पण ते सांगण्याची सुद्धा पद्धत असायला हवी, ती सकारात्मक असायला हवी असं मला वाटतं. की आपण समोरच्याची चूक दाखवून दिली गेली पाहिजे, पण ती चूक दाखवताना किंवा त्या व्यक्तीतला दोष दाखवताना, ती उणीव दाखवताना ती व्यक्ती त्यातनं हर्ट न होता, त्यातनं दुखावली न जाता त्या व्यक्तीला तिची चूक तर कळली पाहिजे आणि ती सुधारण्याची तिला प्रेरणा सुद्धा त्यातनं मिळाली पाहिजे. दुर्लक्ष होईल असं वागता कामा नये त्या व्यक्तीने, अशा पद्धतीने सांगितलं गेलं पाहिजे. हा सुद्धा आपल्या सर्वांगीण विकासाचा म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचा एक पैलू असायला हवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाचन लेखन आणि ऐकणं.
1: नक्कीच ताई, आपल्यामध्ये जे कलागुण आहे ते जोपासा सुद्धा, आणि त्यासोबतच वाचन लेखन आणि श्रवण हे सुद्धा करा. हे सर्वांगीण विकासाचा हा एक सुद्धा छान मार्ग आहे. आता ताई, जाता जाता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते. वनिता मंडळ कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व मैत्रिणींसाठी आणि श्रोत्यांसाठी, विशेषतः विद्यार्थिनी महिला आणि पालकांसाठी आपला प्रेरणादायी संदेश काय असेल?
0: हेच सांगेन की प्रत्येक स्त्रीमध्ये एक अष्टभुजा नारायणी आहे. प्रत्येक स्त्री सगळ्या गुणांचा एक समुच्चय आहे. फक्त ओळखता येणं, आपल्या क्षमता काय आहेत, आपल्या मर्यादा काय आहेत, त्यामध्ये आपण काय उत्तम करू शकतो हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ओळखता येण्यासाठी काही आपल्याला खूप असं सायंटिफिक टेस्ट देण्याची गरज नाही, पण मी हे काम कितपत चांगलं करू शकते याची एक मर्यादा जर आपल्याला कळली तर आपण उत्तम पद्धतीने ते काम करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे विशेषतः आजकालच्या विद्यार्थिनींनी फक्त म्हणजे डिग्री घेण्यापुरता नव्हे, पदवीच मिळवली पाहिजे आणि त्या पदवीपर्यंतच शिक्षण उत्तम घेण्यापुरता नव्हे तर अनेक अशा स्पर्धा परीक्षा आहेत, अनेक अशी व्यक्तिमत्व विकास घडवणारी जे पैलू आहेत त्यावर अधिक जर आपण आपला वेळ खर्च केला तर आपल्या सर्वांगीण विकासाचा तर म्हणजे पाया रचला जातोच, शिवाय आपल्याला पुढं अर्थार्जनाच्या रोजगाराच्या उत्तम संधीसुद्धा प्राप्त होतात. त्यामुळं पठडीत न राहता आपण पठडी बाहेर जाऊन सुद्धा आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व ओळखण्यासाठी आपले स्वतःचे प्रयत्न करायला हवे आणि त्याच्यासाठी वाचनाची कास धरायला हवी हे मी नक्कीच सांगेन.
1: नक्कीच ताई, खूप छान संदेश तुम्ही आज या समाजाला दिलेला आहे, आपल्या श्रोत्यांना, भगिनींना, तरुणींना, तरुणांना किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा हा संदेश आपला प्रेरणादायी ठरणारच आहे. खूप छान ताई, तुम्ही आपल्या सगळ्या या प्रवासाबद्दल छान माहिती सविस्तरपणे आमच्याशी संवाद साधला आहे. ज्ञान देणारा शिक्षक, संस्कार रुजवणारा मार्गदर्शक, प्रभावी वक्ता, संवेदनशील लेखिका आणि आकाशवाणीशी घट्ट नातं जपणाऱ्या अशा व्यक्तिमत्व म्हणून कामिनी सुनील

0: अमृतकर यांचा प्रेरणादायी प्रवास आज आपण जाणून घेतलात. त्यांच्या अनुभवातून प्रत्येकाला काही ना काही शिकण्यासारखं नक्कीच मिळालं असेल. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ देऊन ताई आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपले प्रेरणादायी विचार आम्हा सर्वांशी मनमोकळा संवाद त्या साधला आणि त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसुद्धा खूप खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, आत्ताच आपण शिक्षण, साहित्य आणि प्रसार माध्यम या सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.

0: सखींनो, आज 18 जुलै, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा आणि सामाजिक योगदानाचा वेध घेणारे विचार आता आपण ऐकूया. मैत्रिणींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी संगीता रत्न पारखे यांचं भाषण.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आज 18 जुलै 2026, आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. ते कोणते बरे? तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तसेच श्रमिक दलितांच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव जिल्हा सांगली येथे जन्म झालेल्या अण्णाभाऊंना जातीव्यवस्थेमुळे खूप हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या. याच जातीव्यवस्थेच्या चटक्याने त्यांना अवघे 1.5 दिवस शाळेत शिक्षण मिळाले, पण समाज या शाळेने त्यांना जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवलं. आपल्या लेखणीतून कष्टकरी सर्वहारा उपेक्षित वर्गाच्या वेदना जगासमोर मांडल्या. कथासंग्रह, कादंबरी, नाटके, लोकनाट्य, शाहिरी लेखन, चित्रपट असे विविध प्रकारचे साहित्य त्यांच्या लेखणीतून बाहेर पडले, म्हणून त्यांना साहित्य सम्राट अशा नावाने सुद्धा ओळखले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. थोडक्यात, साहित्य, लोककला आणि संघर्ष यांचा संगम म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 18 जुलै 1969 रोजी निधन झाले होते. त्यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्रीनायिका या विषयावर आज बोलणार आहे. अण्णाभाऊ साठे आपल्या लेखनात जीवनावर फार निष्ठ आहे, स्त्री शक्ती महान आहे. जगताना व जगाला जीवनात जगवताना त्यांच्यावर हे जग चालतं आणि त्यांची झुंज व यशावर माझा विश्वास आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्री नायिका या वचनाला अक्षरशः जागतात. स्त्रीने कसे असावे याचे ठोकताळे समाज मनाने ठरवलेले असतात. ते कालही ठरवले होते, आजही आहे, मात्र अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्री नायिका या ठरवलेपणाला व साचेबद्धपणाला अलगद नाकारत स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. तसेच या सर्व नायिका भारतीय संस्कृतीची मूल्य जीवापाड जपणाऱ्या आहे. नीतिमत्तेसाठी, घरच्या इज्जतीसाठी त्या मरणाला कवटाळायला तयार आहेत. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यामधील स्त्री नायिका वाचल्यानंतर त्यांचे महत्त्व, अस्मिता व स्वातंत्र्यासाठी झिजणाऱ्या त्या मन भारावून टाकतात. या अनोख्या नायिकांचे जीवन, विचार आणि कृती मनाला थक्क करतात. आपल्या कुटुंबातील दुःख, दारिद्र्य डोक्यावर घेऊन वाट्याला आलेल्या परिस्थितीचा सामना करताना दिसून येतात. वारणेच्या खोऱ्यात या कादंबरीतील नायिका मंगला

अतिशय स्वाभिमानी स्पष्टवक्ती आणि अन्यायाविरुद्ध बंड करणारी ही नायिका शोषितांच्या हक्कासाठी लढते. वजंताच्या माध्यमातूनही तमाशातील स्त्रिया आपल्या चारित्र्याचे कसे जतन करतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. तिच्यामध्ये स्वतःचे पावित्र्य जपणारे आणि मानवी मूल्यांवर प्रेम करणारे एक कणखर व्यक्तिमत्व दिसून येते. तमाशातील स्त्रिया देखील माणूस असतात. त्यांच्याकडे केवळ भोगवस्तू म्हणून पाहू नये. त्या शीलवान चारित्र्यवान असून जगण्यासाठी कशा

नीतिमत्तेसाठी, घरच्या इज्जतीसाठी त्या मरणाला कवटाळायला तयार आहेत. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यामधील स्त्री नायिका वाचल्यानंतर त्यांचे महत्त्व, अस्मिता व स्वातंत्र्यासाठी झिजणाऱ्या त्या मन भारावून टाकतात. या अनोख्या नायिकांचे जीवन, विचार आणि कृती मनाला थक्क करतात. आपल्या कुटुंबातील दुःख, दारिद्र्य डोक्यावर घेऊन वाट्याला आलेल्या परिस्थितीचा सामना करताना दिसून येतात. वारणेच्या खोऱ्यात या कादंबरीतील नायिका मंगला अतिशय स्वाभिमानी, स्पष्ट वक्ती आणि अन्यायाविरुद्ध बंड करणारी ही नायिका शोषितांच्या हक्कासाठी लढते. वैजंताच्या माध्यमातूनही तमाशातील स्त्रिया आपल्या चारित्र्याचे कसे जतन करतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. तिच्यामध्ये स्वतःचे पावित्र्य जपणारे आणि मानवी मूल्यांवर प्रेम करणारे एक कणखर व्यक्तिमत्व दिसून येते. तमाशातील स्त्रिया देखील माणूस असतात. त्यांच्याकडे केवळ भोगवस्तू म्हणून पाहू नये. त्या शीलवान, चारित्र्यवान असून जगण्यासाठी कशा